सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 19 वैशाख शके 1948 म्हणजेच 9 मे 2026 सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेची सुरुवात आम्ही मंगलवाद्यानं करीत आहोत.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 512.8 MHz म्हणजे 585 KHz आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 5:55 आणि 11 सेकंद झाले आहेत. ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि त्यानंतर रेल्वे गाड्यांविषयी सूचना. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 3.1 अंश सेल्सिअसने कमी तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस सरासरीपेक्षा 6.1 अंश सेल्सिअसने कमी नोंदविण्यात आलं. येणाऱ्या 24 तासात मेघगर्जनेसह हलक्या वर्षावाची संभावना आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 41 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाच्या अंदाजानंतर रेल्वे गाड्यांविषयी या सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सेवाग्राम एक्सप्रेस 12139 5:45 नियोजित वेळेवरच धावते आहे. 11086 ग्वालियर बेंगलुरू एक्सप्रेस 5:50 वेळ 16 मिनिटं उशिरा धावते आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 नियोजित वेळेवरच. निजामुद्दीन सिकंदराबाद दुरंतो एक्सप्रेस 12286 5:35 गाडी 1 तास 2 मिनिटं उशिरा येण्याची शक्यता. 11045 दीक्षाभूमी एक्सप्रेस 6:45 तेलंगणा एक्सप्रेस 12724 7:10 03265 चेरापल्ली पटना एक्सप्रेस 7:20 03252 बेंगलुरु दानापूर स्पेशल एक्सप्रेस 12:45 ही गाडी 6:51 उशिरा धावते आहे. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 CSTM नागपूर दुरंतो एक्सप्रेस 12289 8:25 12406 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 8:35 12295 संघमित्रा एक्सप्रेस 6110

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एस ए शुक्ला यांची ही भक्तिरचना, संगीतकार यशवंत देव.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात. यानंतर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ग.दि. माडगुळकर यांची भक्तिरचना ऐकूया, संगीतकार राम पाठक.

आर एन पराडकर यांच्या स्वरात गुलाब बेदोडकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोते हो, यानंतर संत तुकारामांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया.

श्रोते हो, मराठा तितुका मिळवावा चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत चिंतन. यात आज ध्यास या विषयावर संध्या कुथे यांचे विचार ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण ध्यास या विषयावर संध्या कुथे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: ध्यास एखादी गोष्ट मिळविण्यासाठी त्या गोष्टीचा लागलेला लढा म्हणजे ध्यास. एखादी गोष्ट घडून आणण्यासाठी त्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो. धडसोड करून ती गोष्ट मिळत नसते, त्यासाठी तुम्हाला सर्वार्थाने त्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रयत्नांमधील प्रामाणिकपणा याच्या भरोशावरच तुम्ही ठरवलेले ध्येय गाठता येते. आपले श्रम, आपला वेळ, पैसा, मेहनत जर न एकवटता विखुरले गेले तर तुमचे लक्ष तुम्हाला साध्य करता येत नाही. मित्र हो, ध्यास म्हणजे काय तर अगदी सहज साधी व्याख्या आपल्याला अशी करता येईल की एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठीची आपली जिद्द म्हणजेच त्या गोष्टीचा आपल्याला लागलेला ध्यास होय. पण मित्र हो, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेताना प्रथम तुमचे ध्येय ठरले पाहिजे. एकदा का तुमची ध्येय निश्चिती झाली की मग आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू लागतो. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी 10वीच्या परीक्षेत मेरिट येण्याचे ध्येय ठरवतो. प्रचंड अभ्यास सरावेशिवाय हे शक्य होणार नाही हे त्याला ठाऊक असतं, म्हणून तो अभ्यासाचा ध्यास घेतो. प्रचंड मेहनतीच्या भरोशावर यश संपादन करतो. म्हणून यश मिळवण्यासाठी ध्येय आणि ध्येय प्राप्तीसाठी ध्यास महत्वाचा आहे. ध्येयामुळे जीवनात नियमितता येते, शिस्त येते, नियमिततेमुळे यश मिळते. तुम्ही ठरवलेले ध्येय

0: आणि तुम्हाला मिळालेले यश यांच्यामध्ये ते यश मिळवण्यासाठी तुम्ही केलेली प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे तुम्हाला लागलेला ध्यास होय. ध्यास हा जसा चांगल्या गोष्टीचा असतो तसाच तो वाईटाचा देखील असू शकतो. चांगल्या गोष्टीचा ध्यास हा आपल्याला सत्कर्माकडे घेऊन जातो, तर वाईट गोष्टीचा ध्यास आपल्याला कुकृत्याकडे घेऊन जातो. एखाद्याला कवितेचा ध्यास असू शकतो तर एखाद्याला कलेचा, एखाद्याला अभ्यासाचा ध्यास असू शकतो तर एखाद्याला भक्तीचा, एखाद्याला धनाचा ध्यास असू शकतो तर एखाद्याला प्रीतीचा. मज नाही कळले अजूनही नाते तुझे नि माझे कसले, परी नित्य ध्यास तुझ्या अंतरी हेच सत्य निरागस मनातले. कवी वी म सातपुते यांच्या या भावकवितेत प्रियकर प्रियसीला लागलेला प्रीतीचा ध्यास सहजतेने जाणवतो. तसाच पंढरीचा ध्यास लागला मनाला वंदन हरीला निरंतर, या अभंगात भक्ताला विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीला जाण्याचा ध्यास लागलेला आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. एकूणच काय तर ध्यास आपल्याला ती गोष्ट साध्य करण्यासाठी स्फूर्ती देते, प्रेरणा देते. ही मिळालेली स्फूर्ती आणि प्रेरणा आपल्यासाठी ऊर्जा बनते. याच मिळालेल्या ऊर्जेतून आपली ध्येयप्राप्तीची वाटचाल सुरू होते आणि इथूनच यशप्राप्तीचा मार्ग निघतो. म्हणूनच आपण ठरवलेल्या ध्येयाचा ध्यास घेतलाच पाहिजे, पण हे ध्येय आणि ध्यास सत्कर्माकडे घेऊन जाणारा असला पाहिजे. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात एक सुंदर गाणं आहे, तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. अशा चांगल्या गोष्टीची आस आणि ध्यास आपल्या सर्वांनाच लाभो याच सदिच्छेसह निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण संध्या कुथे यांचे विचार ऐकलेत. विषय होता ध्यास. पुन्हा भेटूया पुढील चिंतन या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

चिंतन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. यात आज ध्यास या विषयावर संध्या कुथे यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 आणि 10 सेकंद झालेले आहे. ऐकूया आमच्या केंद्रावरून आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची ही संक्षिप्त रूपरेषा. श्रोते हो, थोड्याच वेळात 6:40 कृषीवाणी कास्तकार बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमाचा आजचा विषय संत्र्यांच्या जुन्या बागेचे पुनरुज्जीवन माहितीचा आज आम्ही दुसरा भाग प्रसारित करू. कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:02 सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय हातापायांना मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. मुलाखतीचा भाग पहिला. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता रसपुरे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण या विषयावर डॉक्टर गजानन खडसे यांनी दिलेली माहिती ऐकूया. माहितीचा पहिला भाग आज आपल्याला ऐकता येईल. सादरकर्ते सचिन लाडोळे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हे तिन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 आणि 9:05 आस्वाद घ्या मराठी चित्रपट संगीताचा. त्यापूर्वी 7:40 सुगम संगीत या कार्यक्रमात आज ऐकूया शर्बानी चक्रवर्ती यांना. सकाळी 9:00 सूचनापत्र. 9:30 स्वरांजली या कार्यक्रमात अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पावले हे गीत ऐकूया. गीतरचना सदानंद डबीर यांची, संगीत आरोही आगरकर यांचं. हे गीत आपण ऐकणार आहात भाग्यश्री पांचाळे यांच्या स्वरात, सोबतच श्रीरंग भावे. सादरकर्ते राजेश शेजवळ, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 9:40 वृंदगान पाठ अंतर्गत आज आसामी भाषा पाठ ऐकूया. ए माटीरे सतीश दास यांचं गीत. सकाळी 10:00 ध्वनिमुद्रित हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकूया.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक केअर हॉस्पिटल. आज या कार्यक्रमात श्वसनासंबंधीचे आजार आणि उपचार याविषयी मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर दीती गंधसिरी. दृष्टिक्षेप कार्यक्रमाची वेळ 10:35. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकूया. मध्यान्ह 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून. यात आज वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 10:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकूया. याचा विषय राहील आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये श्रोत्यांचा आणि लेखकांचा सजीव सहभाग. लेखक डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि दिलीप शिंदे, सादरकर्ते विश्वास वाघमारे, निर्मिती आकाशवाणी नांदेड केंद्राची. गीतबहार कार्यक्रमाची वेळ 1:05. 1:40 जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. यात आज आढावा घेऊया जळगाव जिल्ह्यातील घडामोडींचा. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 आणि संध्याकालीन सभेत 5:02 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 5:15 पीपल्स पद्म ऑन आकाशवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 5:30 युवा श्रोत्यांसाठी युवावाणी. आजची निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. 6:30 विविधा या हिंदी कार्यक्रम आपण ऐकणार आहात. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 7:15 वृत्त विशेष. 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात सुरुवातीला कृषी माल निर्यात संधी या कार्यक्रमातून प्रवीण वानखेडे यांची मुलाखत. तदनंतर उष्माघात आव्हानं याविषयी ऐकूया आणि त्यानंतर विकासाची वाटचाल या सदरात प्रगत शेतकरी विजय इंगळे, मुक्काम नायगाव, जिल्हा बुलढाणा यांची मुलाखत ऐकूया. 8:15 लोकसंगीत. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 8:30 भावधारा. 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 दिल्ली केंद्रावरील कार्यक्रम राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. यात आज राजकुमार मुजुमदार यांचं संतुरवादन ऐकूया. तर श्रोते हो, ही होती संक्षिप्त रूपरेषा आमच्या केंद्रावरून आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. ही रूपरेषा आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत. कास्तकार बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय गव्हांड्यांपासून सकस चारा निर्मिती.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बहुतांश लोकांकडे गव्हाचं पीक दरवर्षी रबी हंगामात घेतलं जातं. शेतकरी बंधूंनो, गव्हाच्या काढणीनंतर तयार होणारा गव्हांडा हा आपल्याला जनावरांकरता वापरता येतो. बरेचदा हे बघण्यात आलंय की त्याचं उत्पादन जास्त होतं, तणीस जास्त असतं, म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात ते जाळून टाकतात. परंतु असं केल्याने प्रदूषण तर होतंच, पण या गव्हांड्याची नासाडी होते. शेतकरी म्हणून गव्हांडा किंवा धानाचा तणीस म्हणून आपण कधीही जाळून टाकू नये. त्यावर जर आपण युरियाची प्रक्रिया केली तर त्यापासून सकस आणि चांगला चारा हा जनावरांकरता आपल्याला उपयोगात आणता येतो. आता या गव्हांड्यावर प्रक्रिया करायची ती कशी? लक्षात घ्या, यासाठी आपण 4 किलो युरिया 60 लिटर पाण्यात विरघळवून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गव्हांड्यावर शिंपडून हातानं चांगलं कालून घ्यावं. नंतर ते प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवा बंद करावं. साधारणतः 3 आठवड्यानंतर असा प्रक्रिया केलेला गव्हांडा किंवा तणीस आपण जनावरांना खाऊ घालावं. दुष्काळी परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये चारा टंचाई असते अशावेळी गव्हांडा जनावरांना खाऊ घालणे हे केव्हाही फायद्याचं ठरतं. लक्षात घ्या, युरियाची प्रक्रिया जर आपण केली तर गव्हांडा मऊ होतो, त्याची चव आणि पाचकता ही वाढते, तसंच त्यातील प्रथिनाचं प्रमाण वाढून सकसता देखील वाढते. प्रक्रिया केलेल्या गव्हांड्यासोबतच आपण थोडी देहेप किंवा मग हिरवा चारा उपलब्ध असेल तर तो आपण दिला पाहिजे. साधारणपणे 3 ते 4 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी यांना मग अशावेळी अलब देण्याची गरज ही भासत नाही. वाळलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून ते 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडून घ्यावं. यामुळे चारा मऊ होऊन तो देखील चविष्ट होतो. ढेप किंवा भरडा देताना साधारणपणे 8

10 तास अगोदर पाण्यानं ओलसर करून तो जनावरांना खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकताही वाढते. अशा रीतीनं कास्तकार बंधूंनो, आपल्याकडे गव्हांडा हा मोठ्या प्रमाणात असेल किंवा तणीस जर मोठ्या प्रमाणात असेल तर ते जाऊन न टाकता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे युरियाची प्रक्रिया आपण करावी. ही प्रक्रिया करत असताना 60 लिटर पाण्यामध्ये 4 किलो युरिया टाकून द्रावण जे असतं ते बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गव्हांड्यावर शिंपडून ते प्लास्टिकच्या हवाबंद थैलीमध्ये भरून घ्यावं आणि साधारणपणे 3 आठवड्यानंतर ते आपण आपल्या जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, गव्हांड्याचा वापर किंवा तणीसाचा वापर आपण जनावरांकरता चाऱ्यासाठी करूया.

कृषीवाणी कास्तकार बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आजचा विषय होता गव्हांड्यांपासून सकस चारा निर्मिती. निवेदक स्वर होता सचिन लाडोळे यांचा. कास्तकार बंधूंना आता एका हवामानाचा अंदाज. येणाऱ्या 24 तासात नागपूर आणि आसपास मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाच्या या अंदाजाबरोबरच आजचा कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, थोड्याच वेळात आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू सुरुवातीला कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. यात आज हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शाह यांची मुलाखत ऐकूया. मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहात कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. त्यानंतर परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण या विषयावर डॉक्टर गजानन खडसे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. सादरकर्ते सचिन लाडोळे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून ऐकूया संस्कृत बातम्या. कृपया प्रतीक्षा करा, सुरुवातीला कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं, आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व्ह कंप्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: हा, आता नेमकी कारणं काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्व्हला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्व्हच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्व्हची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्व्हची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली

0: इफेक्ट करणार. डायबिटीसचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतात, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ॲज कम्पेअर टू दुसरा पाय.
1: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
0: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने 4 महिने 5 महिने, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर तेही एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाईन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्ह तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंगे येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: हा, डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या

0: कोणत्या आहेत?
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत, एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे, जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो, येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
0: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271. हॅलो मनभावन, श्रोते हो आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
0: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी.
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम.

اردو پروگرام آپ شان، جس میں مذاکرہ، بزم سخن، افسانہ، مزاحیہ کہانی، انداز بیاں، روبرو، گیت، غزلیں اور بہت کچھ۔ ماہ کے دوسرے اور چوتھے شکروار صبح 9:30 پر۔ आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठीतल्या बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच, कृपया प्रतीक्षा करा।

ची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 मिनिटांनी प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण

0: झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं जात आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्य.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता मस्कर.
0: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं आययुएमएलनं खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं

असा सल्ला दिला. नैसर्गिक शेती करणारे 1500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते. आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती. या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौकुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले. यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: the dolphin about bad.
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्झ, FM 100

हे 3.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी, सकाळचे 7:22 आणि 17 सेकंद होत आहेत. ऐकूया दिनविशेष. आज 9 मे. आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये 1874 साली मुंबईमध्ये पहिली घोड्यांची ट्रॅम सुरू झाली. आजचे महत्त्वाचे जन्मदिवस. थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक आणि गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांचा आज जन्मदिवस, साल 1866. तर सन 1540 मेवाडचे पराक्रमी सम्राट महाराणा प्रताप यांची आज जयंती. तसंच मराठी आणि इंग्रजी व्याकरणकार, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ज्यांना म्हणतात ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांची आज जयंती, साल 1814. तर केशवराव जेदे, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, यांची आज जयंती आहे, 1886 साली. तर कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि थोर शिक्षण तज्ज्ञ, यांची आज पुण्यतिथी आहे, साल 1959. तर 1919 साली नारायण वामन टिळक, प्रसिद्ध मराठी कवी, यांचं आजच्या दिवशी दुःखद निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी आहे. तर हे होते आजचे दिनविशेष.

माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही, याची तरतूद नेमकी कशी आहे, हा एक भाग. आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो, तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो?
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे. म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत, ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे त्याच्या अन्वये

जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमा अंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार? म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे.

0: एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी केला जातो.
1: अगदी खरं. म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आहे आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यात दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले?
0: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन, स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे टी व्ही झालं, रेडिओ झालं, ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे, प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया, त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त ह्यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत. तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र ह्यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले. ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
1: बिलकुल. की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सर जसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेलात निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात? त्याची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
0: प्रामुख्याने जनगणनेच्या परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो. आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील ह्यांची आस्थापना कार्यालय आहेत, यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो आहे 2007, त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासंबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
1: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणनाची भूमिका काय असेल?
0: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
1: त्यांना कंपल्शन
0: नाही आहे. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं, लॅपटॉप किंवा पी सी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व

0: 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहात. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही
1: असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देत प्रत्येकाच्या तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
0: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे कुठल्याही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळं काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावे मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे. सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात. परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणनेअंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपण बघितलेलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11 अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम असे चुकीची माहिती दिल्याचे होऊ शकतात. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं सहक्षेपित केला. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
3: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
2: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
4: सांग तू माझा
2: तुमच्या आवडीची
3: पाहिले नमी तुला
2: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी.
3: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
2: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन
1: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहात. आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. यात आज शर्बानी चक्रवर्ती यांच्या स्वरात आपण ऐकणार आहात हिंदी भजनं. सुरुवातीला संत तुलसीदास यांची ही अभंगरचना ऐकूया.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात शर्बानी चक्रवर्ती यांच्या स्वरात आपण ऐकत आहात हिंदी भजनं. ऐकूया ही पारंपरिक रचना.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 8:30 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TVKला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमल बजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील

महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या दोन भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहेद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेनं चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्यप्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026च्या फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल.
हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.

0: उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाले आहे. आस्वाद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया वैशाली सामंत आणि राहुल वैद्य यांच्या स्वरातील अश्विनी शेंडे यांच्या गीताने. संगीतकार निलेश मोहरीर. चित्रपटाचं नाव यंदा कर्तव्य आहे.

श्रोते हो, यानंतरचं गीत मुंबईचा जावई या चित्रपटातून स्वर आशा भोसले यांचा, ग धी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

यानंतर ऐकूया झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातून सुधीर फडके आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. या गीताला संगीतबद्ध केलेलं आहे सुधीर फडके यांनीच.

श्रोते हो, आत्ताच आपण झुंज या चित्रपटातून चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं जगदीश खेवूडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते राम कदम. यानंतर ऐकूया जखमी वाघीण या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवूडकरांचं गीत. संगीतबद्ध केलेलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: श्रोतो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजले. प्रसारित करीत आहोत सूचनापत्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

0: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन 21 मे रोजी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णासभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय भंडारा अंतर्गत अनुसूचित जातीतील आणि या समाजातील 12 पोट जातीतील लोकांना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आणि योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह जिल्हा परिषद चौक भंडारा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यशाळा सहायक आयुक्त समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. तरी या कार्यशाळेस भंडारा जिल्ह्यातील मातंग समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आनंद वाडीवे यांनी केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज, नव्या वाटा,
2: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास,
0: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
1: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
0: तर ऐकायला विसरू नका
3: युववाणी कार्यक्रम।
4: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे। आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी।

नागपूर केंद्र, तेव्हा श्रोते हो त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 9:05 आणि 23 सेकंद झाले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. ये रे माझ्या मागल्या या चित्रपटातून ऐकूया लता मंगेशकर यांना. काव्य ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार वसंत देसाई.

युगे युगे मी वाट पाहिली या चित्रपटातून लता मंगेशकर यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांचं गीत ऐकूया, राम कदम यांचं संगीत.

0: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
1: क्या है ये?
2: अरे पिक्चर क्लियर नहीं है।
3: अरे पर्दा ही मेला है।
0: अरे कुछ आता है कि नहीं?
2: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी।
4: वीडियो लाइक करने से पैसे मिलतील? सो इजी।
5: फसला।
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
7: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून 512.8 मीटर्स म्हणजेच 585 kHz या ध्वनी लहरींवर। जबरदस्त या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर यांना ऐकूया। साथ दिली आहे अमृता नातू यांनी। श्रीरंग गोडबोले यांचे शब्द संगीतात माळले आहेत अजय अतुल यांनी।

या सुखान्नोया या चित्रपटातून आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते सुधीर फडके. यानंतर झेंडा चित्रपटातून अवधूत गुप्ते यांच्या स्वरात अरविंद जगताप यांची गीतरचना, संगीतकार अवधूत गुप्ते.

0: श्रुती हो या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता. सकाळचे 9:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
1: सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावली। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळी निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा, कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करत आहे, अगदी जीवाचे जीवलग

0: असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे वारे, हे चलाचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
1: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गूज काही बोलले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं. गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. सात संगत तबला साथ संदीप पवार. कीबोर्ड आदित्य भांदककर. सतार प्रसाद राहणे. संतूर मंगेश जगताप. इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा. संगीतकार आरोही आगरकर. निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो आताच आपण ऐकलात कार्यक्रम स्वरांजली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोतेहो आता यानंतर आम्ही प्रसारित करीत आहोत वृंदगान पाठ. यात आज आसामी भाषा पाठ ऐकूया. ए माटीरे गीत सतीश दास यांचं.

0: रोल है मेडिसिन में, कोई भी बीमारी में, स्पेशली आई वुड से लंग इश्यूज में, ट्यूबरक्यूलोसिस जैसे इलनेस में इम्यूनिटी का उतना ही रोल है जितना दवाइयों का है. इम्यूनिटी में बैलेंस डाइट बहुत बड़ा महत्वपूर्ण रोल प्ले करता है. पेशेंट्स को खास तौर पे गवर्नमेंट स्कीम्स में मंथली एक्स्ट्रा फंडिंग मिलता है जस्ट सो दैट दे गेट अ गुड हाई प्रोटीन डाइट. तो इम्यूनिटी अगर अच्छी रखें तो इन्फेक्शन से आप बच सकते हो एंड इन्फेक्शन से जल्दी अपन क्योर भी मिल सकता है.
1: डॉक्टर दीति गंधसिरी, आज आपने हमें श्वसन रोग और उस पर होने वाले इलाज, इसके बारे में बहुत अच्छी जानकारी दी है, इसलिए हम आपके आभार व्यक्त करते हैं। धन्यवाद, नमस्कार।
0: नमस्कार, थैंक यू सो मच मैडम.
1: श्रोते हो, हा होता आजचा केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा विषय होता श्वसन रोग आणि त्यावर उपचार, आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं केअर हॉस्पिटल नागपूरच्या छाती रोग तज्ज्ञ डॉक्टर दीती गंधसिरी यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा हॅलो डॉक्टर संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
2: हॅलो डॉक्टर, हा प्रायोजित ध्वनिमुद्रित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यात आज श्वसन संबंधीचे आजार आणि उपचार या विषयावर मार्गदर्शन केलं तज्ज्ञ डॉक्टर दीती गंधसिरी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: नव्या आशा, नव्या दिशा,
4: नवी क्षितिज, नव्या वाटा
5: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून आकाश.
3: कला, साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
4: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 किलोहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30 मिनिटांनी.
3: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम.

0: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
1: अहो हो, आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
0: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
1: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
2: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
3: प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन.
4: जहां आवाज का जादू सर चढ़कर बोले, जो कानों से दिखाता है, जहां मनोरंजन का सपना साकार होता है, वो है आकाशवाणी. और आकाशवाणी की लंबी कतार में सप्तरंगी कार्यक्रमों का अनूठा केंद्र है आकाशवाणी

0: चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:30 चिंतन।
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले या विषयावर महेंद्र पेंढारकर आणि यांची आभार आणि पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत।

0: आशा भोसले भावांजली।
1: नमस्कार श्रोते हो,
0: हा विषय आजच्या दृष्टिक्षेप ह्या कार्यक्रमाचा आम्ही आता आपल्याला ऐकवित आहोत।
1: आपण सर्वांचं स्वागत करते। सूरसम्राज्ञी महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व आशा भोसले यांच्या निधनानं शतकभराच्या संगीतमय स्मृती निशब्द झाल्या आहेत। माझी संगीताची प्रतिभा हे माझं सर्वस्व असं म्हणणाऱ्या या अष्टपैलू गायिकेला आदरांजली म्हणून त्यांच्या संगीतातील कारकिर्दीचा एक झरोका तुमच्या समक्ष उघडण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील प्रतिथयश गीतकार महेंद्र पेंढारकर यांना। मागील सुमारे 30 वर्षांपासून ते ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंगचा व्यवसाय करत आहेत। गीतलेखन हा त्यांचा आवडीचा छंद। महेंद्रजी, आपला आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे।

0: स्वरस्वामिनी आशा भोसले एक कालातीत गायिका म्हणून काय सांगाल आपण त्यांच्याबद्दल?
1: साक्षात सरस्वतीचं पहिलं रूप म्हणजे लता दिदी, दुसरं रूप म्हणजे आशा भोसले. मंगेशकर घराण्यात जन्म झाला हे त्यांचं भाग्य, संधीचं त्यांनी सोनं केलं ही त्यांची साधना. आपल्या वारशात फक्त घर दार पैसा मिळतो असं नव्हे, तर वडील सुरांची जी पेरणी करून गेलेत हेच आपल्या आयुष्याचं खरं धन अचूक ओळखून त्यावर अगदी खडतर परिस्थितीत त्याचं संगोपन करून वैविध्यपूर्ण रंगीबिरंगी स्वरफुलांची बाग निर्माण केली, आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध त्यांनी केलं.
0: आशा भोसले यांनी अशा ठिकाणी स्वतःसाठी जागा निर्माण केली जिथे ती उपलब्ध नव्हतीच.
1: हो,
0: त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. कसा होता त्यांचा हा संघर्षाचा प्रवास?
1: आशा भोसले या आशा भोसले सहज नाही झालेल्या आहेत. वडील गेल्यावर घर चालवायला पैसा नव्हता, त्यामुळे लहान वयातच गाणं गाऊन पैसे कमवायची वेळ आली. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये स्पर्धाही खूप होती, भरपूर रिजेक्शन्सला सामोरं जावं लागलंय. आयुष्याचे सूर कितीही घसरो पण समेवर येणं हे प्रत्येक यशस्वी कलाकाराचं कर्तव्य असतं.
0: मला वाटतं की त्या काळी लता मंगेशकर, सुरैया, गीता दत्त या सगळ्यांसमोर स्वतःचं एक स्थान निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं. ते त्यांनी कसं पेललं?
1: आम्ही ब्रँडिंगच्या भाषेत ब्रँड पोझिशनिंग असं म्हणतो. ब्रँड पोझिशनिंग म्हणजे एस्टॅब्लिशिंग ब्रँड आयडेंटिटी. एखादी कलाकार म्हणजे ती पण एक ब्रँडच असते. लता दिदी आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण करण्याच्या पथावर होत्या. अशा परिस्थितीत आशाताईंना आपलं स्वतःचं स्थान कसं निर्माण करता येईल याचं एक आव्हानच होतं. ज्या ढंगात शैलीत दिदी गात नाही ते स्थान अजूनही रिक्त आहे हे अचूक ओळखून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करून जीवापाड मेहनत घेऊन ते स्थान त्यांनी काबीज केलेलं आहे व स्वतःची एक वेगळी ओळख ती त्यांनी निर्माण केली.
0: आशा भोसले म्हणजे भारतीय संगीत विश्वातील एक महान पार्श्वगायिका. त्यांनी सुमारे 8 दशकांच्या कारकिर्दीत 20 हून अधिक भाषांमध्ये 12,000 हून अधिक गाणी गायलेली आहेत आणि त्यांचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देखील विक्रम नोंदवला गेला आहे, सर्वाधिक स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालेली गाणी म्हणून. एकूण त्यांना 18 वेळा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

0: पद्मविभूषण
1: दादासाहेब फाळके पण त्यांना मिळालेला.
0: बरोबर आहे. चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार आहे हा आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार. यात 1981 साली त्यांना उमराव जान या चित्रपटात दिल चीज क्या है या गाण्यासाठी आणि 1986 मध्ये इजाजत या सिनेमात मेरा कुछ सामान लौटा दो.
1: बरोबर.

0: आणि यू आर द वन फॉर मी नावाचा अल्बम ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेयर ब्रेटली बरोबर त्यांनी रेकॉर्ड केलेलं.
1: हे पण एक वैविध्य आहे त्यांच्या याच्यातलं. तर आशा भोसले यांच्या अष्टपैलुत्वाचं तर कौतुक करावंच लागेल, कारण एकच आवाज जो प्रत्येक गाण्यात चपखल बसत होता.
0: बरोबर, शास्त्रोक्त नाट्यगीत, अभंग, भक्तिगीत, भावगीत, लावणी पासून ते चित्रपटगीत, गझल व कॅबरीपर्यंत आशयानुरूप, नायिकेनुरूप आवाजाचा वापर बदलत्या काळानुसार, तंत्रज्ञानानुसार स्वतःला बदलत काळाबरोबर चाललेली एक चिरतरुण गायिका म्हणजे आशा भोसले.
1: एवढं वैविध्य आहे त्यांच्या गाण्यांमध्ये
0: आणि प्रत्येक भाषेच्या ऍक्सेंटवर त्यांनी मेहनत घेतली आहे. प्रत्येक कॉन्टेंटचा अर्थ, फ्लेवर, पावित्र्य समजून त्याला योग्य न्याय दिलेला आहे. मग ज्ञानेश्वरांच्या अभंग असो किंवा नक्ष लायपुरीचे गझल असो, त्या प्रत्येकाला त्यांनी योग्य तो न्याय दिला आहे. आणि कवी गझलकार आपल्या नागपूरचे सुरेश भट यांच्यावर आशाताईंचं खूप प्रेम होतं. त्यांचे अनेक गझल अशा त्यांनी गायल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर नाट्यगीत गायचे, त्यांच्या फार प्राचीन रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी गायलेले जे नाट्यगीत आहेत, जसं की शुरामी वंदिले, रवी मी, युवती म्हणा, विलोपले मधुमिलनात या, प्रेमसेवा शरण किंवा परवशता, तर ही जी नाट्यगीतं आहेत ही त्याच ढंगाने आणि त्याच हरकतींनी आशाताईंनी हुबेहूब गायलेली आहेत. आणि त्या रेकॉर्ड्स माझ्या घरी आहेत, त्या मी जतन करून ठेवल्या, त्याचा मला खूप आवडला.
1: निश्चितच हा एक खूप मोठा वारसा आपल्याला म्हणायला पाहिजेस.

0: अष्टपैलुत्वाचं कौतुक करतानाच त्यांच्या गाण्यामध्ये विविधता होती. भक्ती संगीतापासून गझलपर्यंत कव्वाली नाट्यगीत ते धाडसी आणि निर्भीड कामुकता प्रदर्शित करणाऱ्या गाण्यांपर्यंत त्यांनी सगळ्याच प्रकारची गाणी गायलेली आहेत. आणि 1950 दशकापर्यंत भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळात संगीतकारांनी शास्त्रीय रागांवरती आधारित सुरावटींना पाश्चात्य प्रभावांसोबत मिसळून
1: एस डी बर्मन आणि सी रामचंद्र यांनी हे असे प्रयोग केलेले आहेत. त्यांना पूर्ण खात्री होती की याला फक्त अशातही न्याय देऊ शकतील म्हणून. तसंच आजच्या काळामध्ये रेहमाननी पण ते प्रयोग केलेले आहेत, तर त्याला पण अशाताईंनी न्याय दिलेला आहे.
0: अशाताईंच्या आवाजातून भारतीय चित्रपट गीताचा प्रवास शोधता येतो. 8 दशक 80 वर्ष भारतीय चित्रपट गीताचा जन्म, त्याची उत्क्रांती, अनेक दशकांमध्ये त्याचे झालेले चिरस्थायी नवनिर्माण हे सगळं आपल्याला त्यांच्या गाण्यांमधनं बघता येत आहे. आणि त्याचा विस्तार तरी किती मोठा आहे. एस डी बर्मन सारख्या संगीतकारांपासून ते थेट ए आर रहमान
1: पर्यंत. रात अकेली हे ज्वेल थीप मधलं गाणं जे सचिन देव बर्मननी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं होतं, त्याच्यामध्ये एक खूप तार सप्तकातला एक सूर आहे. तो त्यांना सचिन देव बर्मननी तुझ्या कानामध्ये कोणी कुर्र केल्यावर तू कशी एकदम अलर्ट होशील, तर तो फील ॲग्रेसिव्हली तुझ्या त्या तार सप्तकातल्या सुरामध्ये आला पाहिजे असं त्यांनी तिच्याकडनं ते गाऊन घेतलेलं आहे. आणि ते फारच फेमस झालं ते गाणं रात अकेली.
0: हेलन आणि आशा भोसले या जोडीनी बॉलिवूडमध्ये कॅबरे गाण्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. कॅबेरेसारख्या गाण्यांमध्ये आशाताईंनी आवाजातल्या चढउताराबरोबरच त्या नायिकेच्या शारीरिक हालचालींचा बारकाईनी अभ्यास करून आणि त्यानुसार आवाजांमध्ये बदल करून ती गाणी गायलेली आहेत. त्याच्यामुळे ती अजरामर झालेली आहेत. जिवंतपणा त्याच्यात खूप भरलेला आहे.
1: चित्रपट गीतं पण त्याच्यानंतर आशाताईंचं युगुल गीत आणि लव्ह सॉंग

मध्ये सगळ्यात फेमस झालेलं गाणं म्हणजे अभी ना जाओ छोडकर ये दिल अभी भरा नाही, ते अजूनही तितकंच नवीन वाटतं इतकं जुनं गाणं असूनही, की ते ब्लॅक अँड व्हाईट एरा होता. जयदेव यांनी म्युझिक दिलं हे गाणं, मोहम्मद रफीन बरोबर त्या गायल्या होत्या.

0: आशा ताईंनी गुलाम अलीन बरोबर गझलचा अल्बम केलेला आहे आणि अल्बम मधले सगळ्या गझल खूप लोकप्रिय झाल्या. स्वरांबद्दल तर काही प्रश्नच नव्हता, पण उर्दूचा जो ऍक्सेंट होता त्याच्यावर गुलाम अलींनी पण आशा ताईंकडनं खूप मेहनत करून घेतलेली आहे. तो संपूर्ण अल्बम अतिशय यशस्वी झाला. त्यामधलं सलोना सा सजन है और मै हूँ ही गझल तर खूपच लोकप्रिय झाली. तनहा तनहा किंवा पिया तू अब तो आजा किंवा दम मारो दम या प्रकारची पण गाणी आशाताईंनी खूपच सुंदर गायलेली आहेत. आशाताईंनी ओपी नय्यर बरोबर भरपूर काम केलेलं आहे. ओपी नय्यर हे असे संगीतकार होते की त्यांची जी पद्धत होती किंवा त्यांची चाल होती ती सगळी थोडी फोक म्युझिककडे होती, थोडी वेस्टर्न होती. तर त्याच्यामधले जे चढ उतार होते, त्याच्यामध्ये जे नाविन्य होतं, ते त्यांनी अचूक ओळखलं होतं की या आशाताईच गाऊ शकतील. आशा भोसले आणि ओपी नय्यर हे जे कॉम्बिनेशन इतकं गाजलं की तुम्ही कुठलंही गाणं घ्या, आई ए मेहरबान म्हणा किंवा काश्मीर की कली मधले गाणे म्हणा, एकूणएकच गाणे त्यांचे हिट झालेले आहेत. असे त्यांनी सुधीर फडक्यांबरोबर खूप काम केलं. सुधीर फडके अतिशय परफेक्शनिस्ट माणूस, उत्तम संगीतकार होतेच, गायक तर होतेच. त्यावेळचा जो मराठी काळ होता, राजा परांजपे, सुधीर फडके आणि गदी माडगुळकर या त्रयींनी अनेक चित्रपटं गाजवलीत. त्याच्यामधला फिमेल व्हॉइस हा आशा भोसलेच होता. तर या युगामध्ये तो सुवर्णकाळ या चित्रपटांचा होता. एक गायिका म्हणून आशा भोसलेंचं खूप मोठं योगदान आहे. आणि मला आजही असं वाटतं की आशाताईंनी ज्या तयारीने जी नाट्यगीतं किंवा जे काही आज गाणी गायलेली आहेत त्याच्यामागे त्यांची साधना
1: आहे.
0: त्याच्यामागे शास्त्रीय संगीताची बैठक आहे.
1: आशाताईंनी अख्ख्या जगासमोर उत्कृष्ट गायिका म्हणून नाव मोठं केलेलं आहे, पण त्याचसोबत
0: त्या उत्तम कुक होत्या. आशाज नावाची एक इंडियन रेस्टॉरंटची चेन त्यांनी सुरू केली.
1: अशा या अष्टपैलू गायिका आणि यशस्वी उद्योजिका यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही काय सांगाल?
0: आशाताईंकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पहिले म्हणजे स्वतःवर प्रेम करा, तरच दुसऱ्यांवर कराल. आयुष्य खूप सुंदर आहे. समकालीन व्हा, नवीन ट्रेंड्स आत्मसात करा, प्रगत व्हा, क्रिएटिव्ह व्हा, कलेशी प्रामाणिक व्हा. व्हर्सिटॅलिटी तुमची कायम ठेवा. स्वतःची आयडेंटिटी कायम ठेवा. कॉम्पिटिशनच्या युगात स्वतःला योग्य पोझिशन करा, आपली स्पेस क्रिएट करा. तुमच्या टार्गेट ऑडियन्स जो आहे त्याच्याबरोबर तुमचा इमोशनल कनेक्ट जास्त अपेक्षित असतो रादर दॅन एक व्यावहारिक कनेक्ट. तर या अशा बऱ्याच गोष्टी आशाताईंकडनं शिकण्यासारख्या आहेत की ज्या तुमचा कुठलाही व्यवसाय असू देत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो.
1: निश्चितच. महेंद्रजी, स्वरयोगिनी आशाताईंवर आपण एक काव्यरचना केलेली आहे.
0: आशाताईंच्या जीवनावर मी एक कविता केली आहे. गोड या माझ्या क्षणांना चांदण्यांचा वर्ख आहे, अंबरी माझ्या निरंतर पौर्णिमेचा चंद्र आहे. गुंफिले आयुष्य माझे सूर सारे वेचुनी, ओंजळी माझ्या भरुनी जीवनाचा गंध आहे. मी मला भेटून भेटे जन्मजन्मांची सखी, माझी या आता क्षणांची सोबती ही तीच आहे. उंच हा झोका मनाचा घेऊनी झुलते गमी, रंग हे ओल्या घनाचे अजूनही बरसून आहे. वाटते या सांजवेळी पंख ल्यावे या क्षणी, ऐकुनी ही आर्त माझी थांबला तो सूर्य आहे. शुद्ध कोमल सूर माझे सुख दुःखांच्या परी, गाऊनी कळले मला की हेच माझे गीत आहे, हेच माझे गीत आहे.
1: आशाताईंनी स्वतःच्या आवाजाला एक नवं रूप दिलं, आपलं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य जपलं. पाश्चात्य संगीतातील धाडस आणि लयबद्ध चैतन्य त्यांनी आत्मसात केलं आणि सातत्यानं बदलत्या काळाबरोबर त्या बदलत राहिल्या. आणि शेवटच्या काळातही त्यांनी एक इंग्रजी गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. तर अशा या आशाताई आपल्याला भौतिकदृष्ट्या जरी सोडून गेलेल्या असल्या तरी त्या आपल्या मनामनात कायम वास्तव्याला

0: आहेत, या अजरामर आहेत. महेंद्रजी, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आशाताईंबद्दल इतकी सुरेल माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्यासाठी आकाशवाणीच्या नागपूर केंद्रातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: मला बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत आशा भोसले भावांजली या विषयावर महेंद्र पेंढारकर यांची आभार आणि पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केला. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत.

श्रोते हो, सकाळचे 10:50 आणि 47 सेकंद झाले आहे. हरवलेल्या व्यक्तींविषयी या सूचना ऐका. प्रवीणा प्रेमल पराते 35 वर्षांची ही महिला 2 मे 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा जाडसर असून रंग सावळा आहे. चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्यांच्या पतीला आपण या पत्त्यावर कळवू शकता. अशोक पराते राहणार लालगंज, बस्तरवाडी, शांतीनगर किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर नागपूर इथे कळवलं तरी चालेल. खुशी किशोर नागरे 20 वर्षांची ही युवती बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांच्या उजव्या खांद्यावर जळल्यासारखे निशाण आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथे संपर्क करावा. दसवंती अनिल पंचेसर 35 वर्षांची ही महिला 22 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. 5 फूट उंची, बांधा सडपातळ, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास अनिल हरेलाल पंचेसर यांना दीपक लाळे यांच्या घरी समतानगर जरीपटका नागपूर इथे कळवावं किंवा पोलीस स्टेशन जरीपटका इथे संपर्क करता येईल. संजय केवटराम नेवारे 38 वर्षांचा हे इसम 24 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. या व्यक्तीची उंची 5 फूट 2 इंच असून उजव्या डोळ्याखाली जुने जखमीचे निशाण आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशन इथे संपर्क करावा. सोनम जितेंद्र लांडगे 40 वर्षांची ही महिला 5 मे 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 5 इंच असून या महिलेच्या उजव्या गालावर तीळ आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथे संपर्क करावा. सलोनी चंदू आजणे ही 21 वर्षांची मुलगी 3 मे 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांब आहे. या मुलीला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची ही मुलगी आढळल्यास त्यांच्या आईला या पत्त्यावर कळवावं. शैला चंदू आजणे राहणार जुना सुभेदार लेआउट, प्लॉट क्रमांक 38, बँक कॉलनी, हुडकेश्वर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर इथे संपर्क करता येईल. राजनंदिनी पृथ्वीराज हेमणे 16 वर्षांची ही मुलगी 25 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 1 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची मुलगी आढळल्यास वर्षा पृथ्वीराज हेमणे या तिच्या आईला कळवावं. राहणार प्लॉट क्रमांक 21, न्यू प्रेरणानगर, तथागत बौद्ध विहाराजवळ, हुडकेश्वर नागपूर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर इथे संपर्क करता येईल. आनंद चंद्रशेखर जपनवार हे 48 वर्षांचे गृहस्थ 29 एप्रिल 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, गळ्यावर आणि कपाळावर डागाचे निशाण आहे. मराठी आणि हिंदी भाषेचं यांना ज्ञान आहे.

अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास नंदनवन पोलीस स्टेशन इथे संपर्क करावा. दिनेश कर्णे वय वर्ष 21 ही तरुणी खुशी दिनेश कर्णे वय वर्ष 21 ही तरुणी राहत्या घरातून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 4 इंच, बांधा मध्यम, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून मराठी हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या आईला या पत्त्यावर कळू शकता. संध्या दिनेश कर्णे राहणार जयनगर पांढरा बोडी संत रविदास दवाखान्याजवळ किंवा पोलीस स्टेशन अंबाझरी नागपूर इथे संपर्क करावा. रवलेल्या व्यक्तींविषयीच्या या सूचना इथे संपल्या. या सूचना आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केल्या. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐका. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस, सरासरीपेक्षा 3.1 अंश सेल्सिअसने कमी, तर किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअस, सरासरीपेक्षा 2.9 अंश सेल्सिअसने कमी नोंदविण्यात आलं. येणाऱ्या 24 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 41 अंश सेल्सिअस आणि 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण जाणून घेतलात आणि आता रेल्वे गाड्यांविषयी या काही सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता आपल्या नियोजित वेळेवरच धावते आहे. 12969 कोईम्बतूर जयपूर एक्सप्रेस 11:05 11:15 12809 हावडा मेल नियोजित वेळेपेक्षा 6 मिनिटं उशिरा येऊ शकते. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 वेळ 1:40 उशिरा धावते आहे. 22846 हटिया पुणे हमसफर एक्सप्रेस 10:55 येणारी गाडी 40 मिनिटं उशिरा येण्याची शक्यता. 12626 केरला एक्स्प्रेस 11:45 नियोजित वेळेवरच. कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस 11404 मध्यान्नी 12 वाजता. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 गाडी 14 मिनिटं उशिरा धावते आहे. 12578 बागमती एक्सप्रेस 1:05 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 18029 एलटीटी शालिमार एक्सप्रेस 1:05 12879 एलटीटी भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 12:05 येणारी 03251 दानापूर बेंगलुरू एक्सप्रेस नियोजित वेळेपेक्षा 2 तास 2 मिनिटं उशिरा येण्याची शक्यता आहे. 12968 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10 नियोजित वेळेवरच. 20805 विशाखापट्टणम नवी दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 नियोजित वेळेवरच. 20911 नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 18030 शालिमार एलटीटी एक्सप्रेस 1:15 गाडी 1 तास 16 मिनिटं उशिरा येण्याची शक्यता आहे. राजधानी एक्सप्रेस 22691 2:55 12194 जबलपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:05 12540 लखनौ यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:20 तेलंगणा एक्सप्रेस 12723 3:20 12906 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 वेळ 1:22 उशिरा येऊ शकते. महाराष्ट्र एक्सप्रेस 11039 3:25 गाडी 21 मिनिटं उशिरा धावते आहे. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी 1:57 उशिरा धावते आहे. 12296 संघमित्रा एक्सप्रेस 4:20 नियोजित वेळेवरच. 12810 हावडा मुंबई मेल 1:55 येणारी गाडी 1:57 उशिरा धावते आहे. 12522 राप्तीसागर एक्सप्रेस 4:30 नियोजित वेळेवर धावत आहे. अधिक माहितीकरता प्रवासी रेल्वे विभागाच्या दूरध्वनी क्रमांक 1399 वर संपर्क करू शकता.

रेल्वेविषयीच्या या सूचना इथेच संपल्या. या सूचना आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केल्या. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नागपूर केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल थोड्या वेळातच, कृपया प्रतीक्षा करा.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आपल्यासोबत मी आपली रेडिओ सखी प्रिया पोहरे. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आनंदाचे झाड या चित्रपटातून स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं विजय कुवलेकर यांचं गीत, संगीतकार अशोक पत्की.

कळत नकळत या चित्रपटातून रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकत आहात. संगीतकार आहेत आनंद मोडक.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना. संगीतकार आहेत अवधूत गुप्ते. चित्रपट गोलमाल

श्रोतेहो, यानंतर ऐकूया लक्ष्मीची पावले या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि रंजना पेठे जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलंय श्रीधर फडके यांनी.

बेला शेंडे यांच्या स्वरात मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातून ऐकूया श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना. संगीतकार अविनाश विश्वजीत.

श्रोते हो, ऐकूया तू तिथं मी या चित्रपटासाठी आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं विजय कुवलेकर यांचं गीत. स्वर आहे रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांचा.

0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात यानंतर गुपचूप गुपचूप या चित्रपटातून सुरेश वाडकर यांना ऐकूया. काव्यरचना मधुसूदन कालेलकर यांची, संगीतकार आहेत अनिल अरुण.
1: मन वेडे गुंतले

श्रुते हो यानंतरचं गीत हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटातून स्वर सुबोध भावे आणि आदर्श शिंदे यांचा

वैशाली सामंत यांच्या स्वरात ऐकूया दुर्गा म्हणत्यात मला या चित्रपटातून संजली रुडे यांचं गीत, प्रवीण कुवर यांचं संगीत.

सुंदर माझं घर हे आहे चित्रपटाचं नाव, ज्यातलं गीत आम्ही आपल्याला आता ऐकवित आहोत. स्वर श्रेया घोषाल यांचा, नितीन आखवे यांनी लिहिलेलं गीत, संगीतबद्ध केलं आहे मधुराणी गोखले यांनी.

श्रुती हो, यानंतर ऐकूया. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार विश्वनाथ मोरे. चित्रपटाचं नाव बंदिवान मी या संसारी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल। ऐकूया जयश्री शिवराम यांनी गायलेलं विजय कोवलेकर यांचं गीत, आनंद मोडक यांचं संगीत, चित्रपटाचं नाव तू तिथं मी।

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक डाव संसाराचा. या चित्रपटातून शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत. गीतरचना प्रवीण दवने यांची, संगीतकार आहेत अशोक पत्की.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 MHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, मध्यान्ह 12 वाजतापासून आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला आपण कार्यक्रम ऐकणार आहात वनिता मंडळ. तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांची मुलाखत. मात्र या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणीनो, मोठी स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा, मग मार्ग कितीही कठीण असला तरी चालतोच. अडचणींना न जुमानता, प्रत्येक अडथळ्याला संधी मानत, आपली पावलं जो ठामपणे टाकतो त्याची स्वप्न पूर्ण होतातच. मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय ही जिद्द मनात बाळगून देशसेवेचं व्रत उराशी घेऊन एक तरुणी सैन्यात भरती व्हायचं ठरवते. मेहनतीच्या चिकाटीच्या जोरावर ते स्वप्न ती सत्यातही उतरवते. मध्यमवर्गीय घरातली ही मुलगी, असाधारण स्वप्न पाहणारी, आता भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवेसाठी सज्ज झालीय. आज आपण भेटणार आहोत लेफ्टनंट स्नेहल माळी यांना. त्यांच्या जिद्दीचा चिकाटीचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणा देणार आहे. ऐकूया देश हा देव असे माझा, लेफ्टनंटपदी निवड झालेल्या स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आपल्या आयुष्याविषयी करिअरविषयी प्रत्येकाचीच काहीतरी स्वप्न असतात, पण त्या स्वप्नांना ध्येय बनवून त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी खूप कमी लोकांकडे असते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि ध्येयवेडा तरुणीला, जिने आपलं स्वप्न सत्यात उतरवलंय. लेफ्टनंट पदी नुकतीच निवड झालेल्या स्नेहल माळी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सांगलीच्या असणाऱ्या स्नेहल अभियांत्रिकी विभागाच्या पदवीधर आहेत. प्रायव्हेट फर्ममध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलंय आणि राष्ट्रीय पातळीवर अॅथलेटिक्समध्ये त्यांनी उत्तम कामगिरीही केली आहे. तर बोलूया त्यांच्याशीच. नमस्कार स्नेहल.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला या यशासाठी खूप खूप अभिनंदन. आणि पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा हे समजलं की आपण लेफ्टनंट झालो?
2: पहिली प्रतिक्रिया जेव्हा लेफ्टनंट झालो आम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर, तेव्हा आई वडील जे स्टेज असतं तिथून उठून आमच्याकडे आले व आमच्या व्हिपिंग सेरेमनी बोलतात त्या गोष्टीला, जे आपले शोल्डर असतील त्याच्यावरचे फ्लॅप काढले जातात आणि तिथे दोन स्टार दिसतात. तो एक वेगळाच अनुभव होता, कारण की पहिल्यांदा आपण आपल्या आई वडिलांसमोर एक प्राईड गर्वाची फिलिंग आणि हंबलनेस पण, की आपलं ट्रेनिंग एवढं झालं असून सुद्धा त्यांनी आपल्याला इतकं सपोर्ट केला, ही होती.
1: लेफ्टनंट पदासाठी आणि एकूणच सैन्यात सहभागी होण्यासाठी एक कठोर निवड प्रक्रिया असते, म्हणजे शारीरिक पातळीवर सुद्धा आणि मानसिक पातळीवर सुद्धा. तर त्याची तयारी कशी झाली आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या प्रवासाची?
2: माझा जन्म सांगलीचाच, मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये वाढली आहे. शिक्षण माझं सांगली हायस्कूल व इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर मी अभियांत्रिकीमध्ये सिव्हिल ब्रांच इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते पूर्ण होत असताना माझी अशी इच्छा होती की आपण आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तिन्हीपैकी कुठेतरी आपलं एक्झाम देऊन, इंटरव्ह्यू देऊन ऑफिसर व्हावं.

0: सुरुवात एअरफोर्स पासून केली होती. ॲफकॅटच्या परीक्षेचा अभ्यास कोविड चालू झाल्यापासून म्हणजे थर्ड इयरपासून चालू केला. त्याच्यानंतर आर्मीच्या देखील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष मी अभ्यासासाठी घरी होते, गॅप घेतला होता. गायडन्स म्हणजे मला ग्रुप कॅप्टन रिटायर्ड वालवडकर यांचा भेटला होता, त्याच्यामुळे मी पुण्यात नागपूरमध्ये क्लासेससाठी गेले होते. त्या क्लासेसच्या गायडन्स थ्रूच मी 3 वेळा रेकमेंड झाले. टोटल माझे एअरफोर्सचे 5 अटेम्प व आर्मीचे 2 अटेम्प झाले. ह्या 7 अटेम्पमध्ये मी 7 SSB दिले, 5 रिटन एक्झाम, 3 रेकमेंड झाले होते, 2 वेळा मेरिट आउट झाले आणि एकदा मेरिट इन झाले. एक वर्ष गॅप घेतल्यानंतर मी MBAची तयारीसुद्धा चालू केली होती. भारती विद्यापीठमधून माझं MBA झालं एक्सटर्नल, व पुण्याच्या फ्लाईट बेस्ड लॅब्समधून मी 2 वर्ष प्रायव्हेट जॉब केला. तिथे मी HR डोमेनमध्ये टॅलेंट अक्विजिशन असोसिएट म्हणून काम केलं. लास्ट अटेम्प्ट माझा SSB अलाहाबादमध्ये झाला. तिथून रेकमेंड झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये नाव आलं, ऑल इंडिया रँक 3 होतं. त्याच्यानंतरच मला जॉईनिंग लेटर आलं होतं. जॉईनिंग लेटर OTA गयासाठी आलं, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया. व गयामध्ये माझं 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर आता लेफ्टनंट हे पद मिळालं.
1: शिक्षण सुरू असताना हेही करावं म्हणजे देशसेवासाठी आपण काहीतरी करावं, ही बीज कुठे रुजली? मुळात काय प्रेरणा होती त्यामध्ये?
0: त्याची सर्वप्रथम प्रेरणा माझ्या घरापासूनच आली आहे. माझे आजोबा नेव्हीमध्ये होते, पण ते माझे वडील जन्मायच्या आधीच रिटायर झालेत, त्याच्यामुळे माझा असा त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आला. पण मी त्यांची कहाणी ऐकल्यात, प्लस त्यांचे फोटो वगैरे बघितलेत. ते एक प्रेरणा होती. आणि कॉलेजमधून बाकीच्यांकडून पण ऐकलं होतं की फौज में बहुत कुछ होता है, तर म्हणलं एकदा ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत, जशा स्पोर्ट्स असतील, त्यात मी नॅशनल खेळले, ते देखील वाव देतं. फौज प्लस खेळाचा अभ्यासाचा एक चांगला समतोल माझ्या लाईफमध्ये भेटेल ह्या भावनेनं मी ॲप्लिकेशन दिलं होतं.
1: या सगळ्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा कसा होता, कसं होतं सहकार्य त्यांचं?
0: घरच्यांचा पाठिंबा खूप होता, कारण की एका जॉईंट फॅमिलीतून वाढलेली व्यक्ती असून मी 10 आम्ही भाऊ बहीण आहेत, त्याच्यामध्ये मी मोठी आहे. आजी आजोबा आई वडील चुलते लहान भाऊ बहीण हे मला नेहमी म्हणजे कुठेही अडथळा आला तर ते असायचे. माझ्या आईला जेवढे माझे मित्रमैत्रीण माहीत नसतील तेवढे माझ्या आजीला माहिती आहेत. परत माझ्या आत्या असू देत किंवा काका असू देत, माझा पहिला फोन माझ्या काकांनी घेऊन दिला, वडिलांनी नाही, गाडी देखील काकांनी घेऊन दिली. त्याच्यानंतर कुठेही लागेल तिथं मी जेवढ्या वेळा नॅशनलला गेले त्यावेळेस माझे दुसरे काका आले होते. काकी पण जेव्हा मी कुठेही जातो, आई असू दे नसू दे, ती असते माझ्यासोबत की हे खायला घेऊन जा, ते खायला घेऊन जा. ह्या पद्धतीनं त्यांनी मला साथ दिली. लहान भाऊ बहीण असतील तर त्यांनी टेक्नॉलॉजी रिलेटेड मला जास्त साथ दिली की तू हे वापरू शकतेस, ते वापरू शकतेस, इंटरनेट थ्रू अभ्यास असा करता येतो, तसा करता येतो, कारण ती जेनझीज जास्त अपग्रेडेड आहेत मला वाटतं माझ्यापेक्षा. सर्वांच्या पाठिंब्यामुळेच व समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी इथे उभी आहे आता.
1: काही आव्हानं सुद्धा आली असतील या प्रवासामध्ये, तर काय काय आली आव्हानं, कुठल्या अडचणी आल्या आणि त्यांनाही कसं सामोरे गेलात आपण?
0: सर्वप्रथम आव्हान म्हणजे मला TCSला नोकरी मिळाली होती. फर्स्ट जॉब माझा TCS होता. 7th सेमिस्टरमध्येच मला इंटरव्ह्यूचा कॉल येऊन इंटरव्ह्यू प्रोसेस कम्प्लीट झाली होती आणि 8th सेमपासून माझं जॉईनिंग होतं. ते मी जॉईन देखील केलं, पण माझं असं होतं की मला 1 वर्ष गॅप घ्यायचं आहे, कोणतीही नोकरी नाही करायची. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं की पहिली नोकरी तेव्हा भेटत नव्हती कोविडमध्ये, मला चांगल्या पद्धतीने मिळाली होती टेक्निकलमध्ये, तो सोडायचा निर्णय मी घेतला. त्या निर्णयामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला, प्लस माझे जे स्टेडियमवरचे मित्रमैत्रीण असतील त्यांनी देखील खूप सपोर्ट केला की हा 1 वर्ष अभ्यासाला दिल्यास काही हरकत नाही, आणि तोच एक मोठा निर्णय होता.
1: या लेफ्टनंट पदासाठीची निवड प्रक्रिया कशी आहे, याविषयी सविस्तर काय सांगता येईल?
0: हो, निवड प्रक्रिया SSB इंटरव्ह्यू असतो. सर्वप्रथम 12वी झाल्यानंतर एक एंट्री असते ज्याचं नाव NDA आहे. आता मुलींसाठी देखील ओपन आहे ती. मुलामुलींना दोघांना आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही एंट्रीसाठी NDAची रिटर्न एक्झाम असते. त्या रिटर्न एक्झाममध्ये मॅथ्स सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी बेसिक सब्जेक्ट्स असतात. ती क्लिअर केल्यानंतर ते NDAचे SSB इंटरव्ह्यूला जातात. SSB इंटरव्ह्यूनंतर मेडिकल्स होते. मेडिकलनंतर आपण अकॅडमीमध्ये जातो, खडकवासला येथे होते. ग्रॅज्युएशन एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे असतात. एअरफोर्ससाठी

0: ग्रॅज्युएशन एंट्री एफ कॅट थ्रू असते, त्याची रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झामनंतर AFSB बोलतात त्याला, एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड. त्याचा इंटरव्ह्यू होतो 5 दिवसाचा, आणि मेडिकल्स, आणि मग एअरफोर्स अकॅडमी डुंडीगल येथे ट्रेनिंग. सेम नेव्हीचं पण NSB असते, नेव्हल सर्व्हिस बोर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू होतो, डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो त्यांचा टेक्निकल एंट्री थ्रू इंजिनिअरिंगसाठी. आर्मीसाठी वेगवेगळे आहेत, जसं नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. नॉन टेक्निकलमध्ये आपण CDSची परीक्षा देऊ शकतो ग्रॅज्युएशन झाल्यावरती, आणि मग SSB इंटरव्ह्यूला बोलले जातात. नॉन टेक्निकलमध्ये NCCचे पण येतात, जे डायरेक्ट एंट्री थ्रू जातात, आणि जे आपले बेसिक ग्रॅज्युएशन केले कॉमर्स आर्ट्स सायन्स तिन्हीमध्ये, किंवा लॉ ग्रॅज्युएट एंट्री पण असते लॉवाल्यांसाठी. ह्या एंट्र्या सोडून इंजिनिअरिंगसाठी टेक्निकल एंट्री असते, डायरेक्ट SSBला कॉल लेटर येतं, इंटरव्ह्यू देऊन आपण जाऊ शकतो. तर SSB ही कशा पद्धतीची असते, दोन स्टेज असतात. पहिला स्टेज 1 दिवसाचा असतो, त्याच्यामध्ये आपली स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंगमध्ये पहिला आपल्याला एक पेपर दिला जातो, MCQ टाईप टेस्ट होते 50-50 मार्कांची. रिझनिंग एबिलिटी चेक केली जाते. ती झाल्यानंतर पिक्चर दाखवला जातो, पिक्चर प्रिस्क्रिप्शन अँड डिस्क्रिप्शन टेस्ट बोलतात त्याला. पिक्चरवरून आपण एक स्टोरी लिहितो, आणि ती स्टोरी 10-15 जणांच्या ग्रुपमध्ये डिस्कस होते, आणि त्याचं कन्क्लुजन निघतं. हा पहिल्या दिवसाचा रिझल्ट येतो. त्याच्यानंतर आपण रिझल्टमधून सिलेक्ट झाल्यावर, जर 200 असतील तर ऑलमोस्ट 1/4 लोक सिलेक्ट होतात सगळ्या सिलेक्शन बोर्डमधून. मग 5 दिवसाचा इंटरव्ह्यू होतो. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 3 दिवस मिळून 3 टेस्ट होतात. सायकोलॉजी टेस्ट, मेंटल एबिलिटीसाठी इंटरव्ह्यू होतो, आणि तिसरा ग्रुप टास्क, मग त्याला मनसं, वाचा आणि कर्म असं बोलतात. मनसामध्ये सायकोलॉजीचे 4 टेस्ट होतात, रिटर्नच असतात सगळे. एकाच जागे बसून आपल्याला 4 कंटिन्युअस टेस्ट द्यावे लागतात. ग्रुप टास्कमध्ये ग्रुप टास्क ऑफिसर 9 प्रकारचे वेगवेगळे टेस्ट घेतात. ते 9 टेस्ट, ग्रुप डिस्कशन पण असतं टॉपिकवरती. त्याच्यानंतर आपला 7 ते 9 जणांचा ग्रुप बनलेला असतो, त्याच्यामध्ये एक ऑब्स्टेकल रेस असते, ती क्रॉस करायची असते. सिमिलरली हाफ ग्रुप टास्क असतो, लेक्चरेट असतो, एक माणूस समोर उभारून 3 मिनिटाचा लेक्चरेट देणं, ते कमांड टास्क असतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये होतात. तिसरा इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूमध्ये आपला 1/2 तास होऊ शकतो, 1 तास 1.5 तास, कितीही वेळाचा इंटरव्ह्यू होतो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरसोबत. ते आपल्याबद्दल सगळं जाणून घेतात, आपल्या आयुष्यात काय झालंय, काय घडलंय, काय नाही घडलं, का नाही घडलं. तर प्रत्येकाची कारणं आपल्याकडे असले पाहिजेत, की आपण ते त्या पद्धतीनं त्यावेळेस असं का केलं, त्याच्यामागं काय रिझनिंग होतं. लास्ट डेला कॉन्फरन्स होते. कॉन्फरन्समध्ये आपल्यासोबत एक बोर्ड बसलेली असते, 10 ते 12 ऑफिसर्स असतात. ते आपल्याला 2 ते 5 मिनिटासाठी, कधी कधी 15 मिनिटं पण कॉन्फरन्स चालू शकते, ते आपल्यासोबत डिस्कस करतात, स्टे कसं आहे, कसं झालं सगळं हे विचारतात. प्लस आपल्याबद्दल जर त्यांना काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात. त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होतो, की किती लोक रेकमेंड झाले. रेकमेंडेशननंतर जे लोक रेकमेंड झाले त्यांना मेडिकलसाठी घेऊन गेलं जातं. त्यांचे डॉक्युमेंटेशन प्रोसेस होते तो दिवस पूर्ण, आणि नंतर मग ते मेडिकलला जातात. मेडिकल्स मग 5 दिवस असू शकतात, 7 दिवस 10 दिवस, जशा टेस्ट होतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यामध्ये मग हाईट वेट सोबत आपलं जे डेंटल चेकअप असतं ते होतं, HB होतं, बेसिक बॉडी चेकअप होतं, त्यानंतर ऑर्थोचं चेकअप होतं. ते पूर्ण 5, 7 किंवा 9 दिवस झाल्यानंतर आपल्याला फिट किंवा अनफिट सांगितलं जातं. अनफिट असेल तर मेडिकलचा बोर्ड परत होऊ शकतो, आपण त्या गोष्टी क्लिअर करून परत येऊ शकतो. त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्टमध्ये आपलं रँकिंग येतं, की आपण कुठल्या रँकवरती आहे. ते रँकिंग आल्यानंतर आपल्याला जॉईनिंग लेटर येतं. जॉईनिंग लेटर सविस्तरपणे येतं, की आपलं ट्रेनिंग कुठं असेल, किती पद्धतीनं, किती महिन्यासाठी असेल, हे सगळे डिटेल्स जॉईनिंग लेटरमध्ये मेन्शन असतात. एकदा जॉईनिंग लेटर आलं की 3 आठवड्याच्या आतमध्ये आपण त्या ट्रेनिंग अकॅडमीला जॉईन करतो, युजली तोच टाईम पिरियड असतो. मग जॉईनिंग झाल्यानंतर 1 वर्षाचं ट्रेनिंग, किंवा कुठे कुठे 1.5 वर्ष 3 वर्ष, जे ट्रेनिंग ज्या ठिकाणी असेल त्याप्रमाणे ट्रेनिंग करून ऑफिसर या पदी निवड होते.
1: या ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी होतात हा एक प्रश्न, आणि दुसरं म्हणजे जे सायकोलॉजिकल लेवलवरती ज्या टेस्ट होतात आणि ग्रुप डिस्कशन वगैरेही होतं, तर त्यामध्ये साधारण काय मुद्दे असतात, कसे प्रश्न असतात ते.
0: तर आपण पहिला SSB मध्ये सुरुवात करू. SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सर्व्हिसेसची जी कोणती इंटरव्ह्यू होते त्याला SSBच बोलतात. ती 5 दिवसाची असते, जसं आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये पिक्चर दाखवलं

जातं आपल्याला, त्याच्यावरती आपण एक स्टोरी लिहायची, त्याच्यासाठी वेळ 4 मिनटं असतो. मग ही जी स्टोरी आहे ही 12 प्रकारचे पिक्चर दाखवले जातात, 12 ब्लँक असतं, ती आपण आपल्या मनाची स्टोरी लिहायची असते. ह्या कहाणीवरून आपल्याला कळतं की आपली मनस्थिती कशी आहे. फॉर एक्झाम्पल, आता एक पिक्चर दाखवला आहे क्रॉस कंट्रीचं, मॅरेथॉन रनिंगचं. तर मला असं आठवलं की मी माझ्या 8वी 9वी 10वीत असताना मी स्टेडियमवरती एक क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित केली होती. तर मी आयोजकाचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये करणार, जसं स्पर्धा ह्या ह्या तारखेला आहेत, त्याच्यामध्ये 14, 16, 18, 20 हे वयोगट आहेत, वयोगटात मुली मुले आहेत, प्रत्येकाचे नंबर पहिले 3-3 नंबर आहेत, त्याच्यामध्ये स्वयंसेवक किती लागणार, क्रॉस कंट्रीचा रूट काय असणार, त्याच्यामध्ये कुठे कुठे वॉटर पॉईंट ठेवले पाहिजेत, वॉटर पॉईंटसोबत मेडल सर्टिफिकेशन कोण येणार, चीफ गेस्ट कोण येणार, कधी मॅरेथॉन ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर त्या मॅरेथॉनसाठी लागणारं जे सामग्री आहे ते सर्व पण कलेक्ट करणारे कोणतरी पाहिजे. हे जर मी वर्णन 4 मिनटात व्यवस्थित पद्धतीने करू शकत असले तर त्यांना तो कॉन्फिडन्स येतो की नाही, हिला जर कोणतंही टास्क दिलं तर ही आपल्या ट्रूप्सला सांगून ते कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडू शकते. ही एक मनस्थिती निर्माण होते. त्याच्यासोबत वर्ड्स असतात, त्याचे सेंटेन्सेस लिहायचे, आणि सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते. त्याच्यामध्ये एक काही सिच्युएशन दिली जाते, जसं मुलींना नेहमी देतात की तुम्हाला रात्री मूवीवरून यायला वेळ झाला, रस्त्यात तुम्हाला 2 लोकं मिळाली, ते तुमच्याकडून पाऊच किंवा पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही काय कराल, असे सिच्युएशन्स येऊ शकतात. मुलांना पण येतात, टेस्टप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात. त्याच्यानंतर सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण आपल्याबद्दल, आपल्या पालकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल ते माहिती लिहायची, चांगलं वाईट दोन्ही. ही झाल्या सायकोलॉजीचा पार्ट. ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरनॅशनल टॉपिक्स येतात किंवा सोशल टॉपिक्स पण येऊ शकतात. तर आपण एक टॉपिक घेऊन त्याच्यावरती बोलायचं, त्याच्यानंतर त्याच्यासोबत सोशल टॉपिक पण असू शकतो की वाढत्या वयात मुलांनी काय काय केलं पाहिजे, कुठे कुठे फोकस केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल किंवा ट्रेड असेल किंवा आणि मग इकॉनॉमिकली आता जास्त स्टेबल होत आहेत तर त्याच्यावरती बोललं जातं. हा झाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा पार्ट. ट्रेनिंगच्या दरम्यान 2 टर्ममध्ये ट्रेनिंग होते आमची, जे टेक्निकलला जातात त्यांची 1 वर्षाची, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. NDAमध्ये ती 6 टर्म असते आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ती 3 टर्म असते. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक टर्मप्रमाणे ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज डिवाईड केले जातात. मेंटल व फिजिकल स्टॅमिनावरती जास्त भर दिला जातो. त्यातही मग फिजिकलमध्ये आम्ही सकाळी उठून PT, हॉर्स रायडिंग, त्याच्यानंतर ड्रिल करतो. मेंटल स्टॅमिनासाठी आमचे क्लासेस असतात, त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असतात, नॉन टेक्निकल विषय असतात. टॅक्टिक्स हा विषय खूप महत्त्वाचा असतो. कॉम्प्युटर सायन्समध्ये जे IT नवीन डेव्हलपमेंट आहेत ते, मिलिटरी हिस्ट्री, त्याच्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय चाललं आहे, करंट अफेअर्स, ते सगळं असतं. त्याची परीक्षा देखील होते. या व्यतिरिक्त फायरिंग वेपन ट्रेनिंग म्हणून नावाचा विषय असतो, त्यासाठी मग आम्ही फील्डवर जातो. वेगवेगळ्या प्रकारचे वेपन असतात, ते आम्हाला सांगितले जातात की कसे वापरायचे, त्यांचे स्पेसिफिकेशन काय आहेत, त्यानंतर फायरिंग पण होते. हे सोडून दर 2-3 महिन्यामध्ये कॅम्प्स असतात. प्रत्येक कॅम्पमध्ये टेंट पिचिंग असतं. टेंट पिचिंग केल्यानंतर आपण तिथे राहायचं. 2-3 टेंट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 20-30 जण एक कंपनी राहते. आणि मग तिथे गेल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा स्केड्यूल ठरलेला असतो, अभ्यास प्लस जर कुठे नवीन टॅक्टिक शिकायचं असेल, जसं दुश्मन जर प्लेन्समध्ये असतील तर कसं लढाई करणार, माउंटेन्समध्ये असतील तर कशी लढाई होते, हे सगळं काउंटर इन्सर्जन्सी, काउंटर टेररिझम ह्या बाबतीतच्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्रॅक्टिकली आम्ही तिथे करतो पण. त्याच्यानंतर रन असते, क्रॉस कंट्री रन्स असतात दर टर्मला. क्रॉस कंट्री 8 किलोमीटर 12 किलोमीटर अशी असते. आणि मग वेपन लोड किंवा बॅटल लोड घेऊन पळायचं असतं, ते मग फर्स्ट टर्ममध्ये 20 किलोमीटर, सेकंडमध्ये 40, 50, 55 जे असेल ते 20 किलो 25 किलो प्लस वेपन्स घेऊन एक क्रॉस कंट्री रूटवरून जायचं असतं, ज्याच्यामध्ये मॅप रीडिंग करतो आम्ही. मॅप रीडिंग थ्रूच एक चेकपॉईंट दुसऱ्या चेकपॉईंटवरती जातो. मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की जर आपण जंगलात कुठेही गेलो तर एक मॅप आणि कंपास घेऊन कसं नॅव्हिगेट केलं जातं. त्याच्यामध्ये पण ग्रुप पाडले जातात, 10-15 जणांचा एक ग्रुप असतो. ह्या पद्धतीनं ट्रेनिंग होतं. ह्या व्यतिरिक्त आपण फर्स्ट टर्ममध्ये असताना सिनियर्स आपल्याला शिकवतात की कसं वागायचं, ड्रेस कसे घालायचे, शूजच्या लेस कशा बांधायच्या, इथून सुद्धा सगळं शिकवलं जातं. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्याला केबिन बोलतात रूम्सला, तर त्या केबिनमध्ये
बेड कसा अरेंज करायचा, कुठलं सामान कुठं ठेवायचं इत

0: लाजपत सगळं शिकवलं जातं. तर अकॅडमी ही खूपच म्हणजे अति भन्नाट अनुभव आहे, सगळ्यांनी तो घेतला पाहिजे असं मला वाटतं.
1: या सगळ्यामध्ये शिस्त खूप गरजेची असते. तर हे सगळं लहानपणापासूनच अंगी होतं की काही त्रास झाला या सगळ्या परिस्थितीमध्ये मोल्ड होताना?
0: शिस्तीच्या बाबतीत सर्वप्रथम म्हणजे मी आजोबांनाच उदाहरण मानते, कारण की त्यांच्यासारखी शिस्त मी नाही बघितली कुठे आजूबाजूला तरी. त्यांचं ते वेळच्या वेळी जेवण असणं, त्यांच्या डाएटमध्ये नेहमी एक चमचा ड्रायफ्रूट्स आणि सॅलाड जे आई करून द्यायची, त्याच्यामुळं माझ्या घरातल्यांना सवय लागली. आधीपासूनच वेळच्या वेळी नाश्ता जेवण हे झालं पाहिजे, प्लस झोपायची वेळ, उठायची वेळ, व्यायामाची वेळ, ह्या बेसिक वेळा आपण जर फिक्स केल्या ना तर अर्धं डिसिप्लिन तिथंच होतं. तर आम्हाला तिथं अकॅडमीमध्ये सांगितलं जातं राईट रिग, राईट प्लेस अँड राईट टाईम, ह्या तिन्ही गोष्टी आधीपासूनच थोड्या थोड्या अंगलत असल्यामुळे तिथे सोपं गेलं मला. पण तिथे शिस्तबद्ध होणं जास्त महत्त्वाचं आहे. शर्टाचा डाग सोडून शूजवरती पण धूळ नसली पाहिजे, त्यामुळे आम्ही छोटेसे पॉलिश आम्ही स्वतःहून कॅरी करत होतो आमच्यासोबत जेव्हा कुठेही जात होतो. तेव्हा बटनचा जो शेप असेल तो 11 मध्येच असला पाहिजे, ह्याची देखील काळजी घेतली जाते. शिस्त खूप महत्त्वाची आहे आयुष्यात कोणत्याही प्रगत होणाऱ्या व्यक्तीला, मुलगा असेल, मुलगी असेल, कुठल्याही फील्डमधला असेल, शिस्त जर असेल तर तो नेहमी उंची गाठू शकतो.
1: ॲथलेटिक्समध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी कामगिरी आपण केली आहे, तर त्याचाही काही उपयोग झाला असेल ना या सगळ्या प्रवासामध्ये, कसा झाला?
0: हो, ॲथलेटिक्सचा सर्वात जास्त उपयोग माझ्या फिजिकल फिटनेससाठी झाला. माझे कोच SL पाटील सर जे सांगलीमध्ये आहेत आणि अविनाश सावंत सर जे सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन त्यांनी राबवलं आहे, इतक्या वर्षापासून त्यांनी फी 100 रुपये घेत होते, ते देखील सकसारमध्ये जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत, त्यांना देण्यासाठी खायला संध्याकाळी काहीतरी खाऊ म्हणून. त्यांनी स्वतःची फी अशी कधी घेतली नाही, त्याच्यामुळे एक समाजसेवेचं उदाहरण मी त्यांच्या पुढे बघते. त्याच्यानंतर जे सायकोलॉजीमध्ये कथा आल्या होत्या, पिक्चर आल्या होत्या, त्या मला माझ्या अनुभवातूनच, जसं क्रॉस कंट्री मी सांगितलं ते मी आयोजित केली होती म्हणून मी लिहू शकले. परत राष्ट्रीय स्पर्धेत जाताना येताना जी आम्ही तयारी करत होतो त्याच बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केलं की ट्रेकिंगला जाणार आहे तर काय करणार, ह्याचं वर्णन मी महाबळेश्वरच्या समर कॅम्पमधून केलं होतं, कारण की मला माहीत होतं की एका ग्रुपला घेऊन कसं जाता येतं.
1: एखादा असा प्रसंग अनुभव आहे की ज्याचा प्रभाव खूप पडला या सगळ्या प्रवासावर?
0: तसे छोटे छोटे खूपच जास्त अनुभव आहेत, पण मी माझ्या फॅमिलीला जास्त मिस केलं जेव्हा मी अकॅडमीमध्ये होते, कारण की माझ्या अवतीभवती खूप लोक असायचे घरातले आणि तिथं आपण रूममध्ये एकटेच असायचो. बाहेर गेल्यावरती ओबियसली कोर्समेट परत ऑफिसर्स नेहमी सोबत असायचे, पण जेव्हा संध्याकाळची वेळ होते किंवा रात्रीची वेळ होते जेव्हा आपण सगळं काम आवरून घरी येतो त्याचा थोडा इम्पॅक्ट पडला.
1: या क्षेत्रात मुलींनी करिअर करावं, ग्रामीण किंवा छोट्या शहरामधल्या मुलींनीही यामध्ये सहभागी व्हावं म्हणून काही सांगायचे?
0: हो नक्की. तर मुलींनी सर्वप्रथम स्वतःचा फिजिकल फिटनेस एकदम व्यवस्थित ठेवा. 12वीपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात धावपळ करतच असतो, पण त्याच्यानंतर देखील अभ्यासासोबत खेळाचं एक समतोल राखा. डाएट हेल्थची काळजी घ्या. 18-19 वर्षानंतर आपण बाहेरचं जास्त खायला लागतो कॉलेजमध्ये आल्यापासून, तर ते कमी करून आईनं जे बनवलंय ते खायला चालू करा, त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे गोष्ट करावी तर ती प्लीज आपल्या आई वडिलांना आणि घरच्यांना सांगा की मला हे करायचं आहे, ते नक्की प्रत्येक गोष्टीत साथ देतील. जर सोशली वाटत असेल की नाही मला इथून हे नाही करायचं आहे कारण मला बाकीच्या गोष्टी सेट करून लग्न वगैरे करायचं आहे, तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता, ते नक्की तुमच्या कष्टाला बघून हो म्हणतात.
1: आणि आजच्या तरुणाईला काय सांगायला आवडेल?
0: आजच्या तरुणाईला म्हणजे जेनझीचा एक खूप चांगला अप्रोच आहे की मला जे वाटेल ते मी करणार, तो एक चांगला अप्रोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते करत राहावा, पण एकदा आपल्यापेक्षा 4 पावसाळे 4 उन्हाळे ज्यांनी जास्त बघितलेत त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा सल्ला खूप महत्त्वाचा असतो, त्यांच्या अनुभवावरून शिका आणि स्वतःचं मत मांडताना सुद्धा एक हंबलनेसनी मांडा, म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.

0: मैत्रिणींनो, स्नेहल माळी यांना शिस्तीचं बाळ कडू घरातूनच मिळालं होतं. तिचे आजोबा सैन्यात होते. या सैन्यातल्या घटना हे प्रसंग तिच्या आजोबांनी तिला लहानपणापासून सांगितले. याच वातावरणात स्नेहल मोठी होत गेली आणि शिकत राहिली. पण एका आईसाठी, वडिलांसाठी ही गोष्ट खरंच सोपी नव्हतीच. आपली मुलगी सैन्यात भरती होणार आहे, त्यासाठी घरापासून लांब राहणार आहे. जेव्हा तिच्याशी बोलावंसं वाटेल, तिची आठवण येईल, तिला भेटावंसं वाटेल, त्या त्या प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही. स्नेहलच्या आईबाबांना याची जाणीव होतीच. त्या क्षणी मनात त्यांच्या काय भावना झाल्या असतील? त्यांनी त्यावेळी काय विचार केला? मुलीचं स्वप्न आणि आपली माया या सगळ्यांची सांगड त्यांनी कशी घातली? याविषयीच सांगताना स्नेहलचे वडील श्रीयुत शशिकांत माळी म्हणाले,
1: ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला, त्यावेळी मला खरंच आनंद वाटला.
2: देशसेवेमध्ये किंवा सैन्यामध्ये एक मुलगी आपली भरती होते, तर तिची जडणघडण लहानपणापासून आपण कशी केलीत आणि कसा पाठिंबा दिला या सगळ्या प्रवासामध्ये दिला?
1: साधारण 6वीत असताना मी तिला स्टेडियमवर घेऊन जायला लागलो. त्या क्लासच्या किंवा शिकवणीच्या टीचर्सना पण मी सांगितलं होतं की तुम्ही काही करा, मला 5:30 मुलगी माझी मोकळी पाहिजे. कारण मी दररोज तिला स्टेडियमवर घेऊन जातो, तिला आणि तिच्या भावंडांना स्टेडियमवर घेऊन जातो. सरांचं मार्गदर्शन तर मिळतच होतं, पण जास्त मला कष्ट करावं लागलं नाहीत. कारण ती स्वतः त्यात इंटरेस्ट घ्यायची, अभ्यासात असू दे किंवा खेळात असू दे. साधारण 8वीत तिला स्टेट लेवलला ती खेळली, त्यानंतर तिनं कधीही मागं पाहिलं नाही. ती ज्या वेळेला स्पर्धेत समजा पहिला नाही आली, दुसरा आली, तर ती दुसऱ्या मुलीचा किंवा जे स्पर्धक आहेत त्यांचा वीकनेस काय आहे, आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, त्याचा अभ्यास करायची. तो अभ्यास करून

ती पुढच्या वेळी नक्कीच तिला हरवायची. तिनं ग्राउंड कधी चुकवलं नाही. जरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असली तर 100% ती आदल्या दिवशी ग्राउंडवर जाणार, त्यानंतर अगदी मस्त पेपर दुसऱ्या दिवशी येऊन देणार, असं तिचं नेहमी असायचं. त्यामुळं मला ॲक्च्युली जास्त काही करायला लागायचं नाही. बाबा मला इकडे जायचं आहे हे मला सांगायची. अगदी एफकॅटची एक्झाम पहिली होती, मला आदल्या दिवशी रात्री तिनं सांगितलं की बाबा उद्या जायचं आहे एफकॅटची एक्झाम. ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे. बाबा मला हे पाहिजे, तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला, पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली, त्यावेळी आम्ही दोघंच होतो. त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी 16

0: ह्या ज्या परीक्षा असायच्या ती स्वतः भरपूर अभ्यास करायची. आम्हाला माहीत देखील नसायचं की पुस्तक कोणतं आहे, बाबा मला हे पाहिजे तेवढं आम्ही घेऊन द्यायचं काम आम्ही 100% करायचं. आणि असं नाही वाटलं की बाबा मुलगा आहे मुलगी आहे. ज्यावेळी रिझल्ट आला पहिल्यांदा ती सिलेक्ट झाली त्यावेळी आम्ही दोघंच होतो, त्यावेळी ज्या भावना निर्माण झाल्या त्या म्हणजे अद्वितीय, म्हणजे कधीही विसरणार नाही. रिझल्टला तिसरा नंबर ज्यावेळी तिचा भारतात आला त्यावेळी मला खरंच आनंद वाटला. त्यानंतर मी सोडायला गेलो तिला बिहारला, गयाला, ओटी गयाला. त्यावेळी सुद्धा सोडून येताना मन धकधक करत होतं, पण ठीक आहे म्हणलं ओके ती करू शकेल, मला खात्री होती. कारण ती खेळायला जायची त्यावेळेला नॅशनलला असू दे स्टेटला असू दे, बऱ्याच वेळा ती एकटी जायची, त्यामुळे मला भ्यायचं काही कारणच नव्हतं. 2 वर्ष इवन पुण्यात जॉब करत होती, मला आजही माहीत नाही ती कुठं राहत होती, कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास होता की माझी मुलगी आहे अगदी व्यवस्थित राहणार, व्यवस्थित करणार. तिथं सुद्धा ट्रेनिंगला असताना बऱ्याच वेळा तिचा फोन यायचा, कधी यायचा, कधी बाबा लगेच करतो म्हणायची, कधी 3 दिवस 8 दिवस असा फोन नाही यायचा, पण आम्हाला माहित होतं की ती 100% काहीतरी करणार.
1: मैत्रिणींनो, आज जर स्नेहलच्या आई पण स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, तर त्यांना एक प्रश्न की एक आई म्हणून मुलीला घडवताना आणि हा सगळा तिचा प्रवास पाहताना काय भावना आहेत आज?
2: आमची स्नेहल ही मुलगी ना लहानपणापासून बुद्धिमान, आणि तिला काही शिकवावी लागलं नाही काय नाही, आणि स्टेडियमची वगैरे तिला लहानपणापासून आवड होती. खेळायला वगैरे ती जायची बरोबर टायमात, तिचे बाबा घेऊन जायचे. आणि मला ना तिच्या फक्त खाण्याकडं माझं लक्ष होतं जास्तीत जास्त. मी रोज सकाळी म्हणजे मोड आलेले कडधान्य, एक ग्लास दूध आणि भाजी चपाती हेच खायची ती. आणि जेव्हा ती नॅशनलला वगैरे गेली ना तर तिच्या 100% नंबर येणार हे अशी आम्हाला खात्री होतीच. आम्ही जेव्हा बिहारला गेले ना गयाला, तेव्हा तिचे टाळ वगैरे तिचे उघडल्यानंतर मला इतकं असं डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले आणि खूप आम्हाला अभिमान वाटला सगळ्यांना. आणि आम्हाला असं भीती वगैरे काही असं वाटत नाही, ती नक्कीच ना जिथे जाईल ना तिथे चमकणार असं म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी वाटते.
0: आपल्या मुली असू देत मुलं असू देत, ज्या मुलींना समजा एअरफोर्समध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे किंवा नेव्हीमध्ये जायचं आहे, तर हल्ली एवढं प्रगत झालेलं आहे सायन्स की तुम्ही तुमच्या मुलांना पाठवला तर तुम्हाला ते आठवड्यातून एकदा तर नक्कीच बोलतात, पण ऍक्च्युली ज्यावेळेला जॉईनिंग झाले असते त्यावेळेला तुम्हाला दररोज बघू शकता, व्हिडिओ कॉल होऊ शकतात. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढं आहे की घाबरायचं काहीच कारण नाही, कारण बरेच सेक्टर असतात. आर्मीमध्ये फक्त पुढचं एकच सेक्टर नसतो की इंजिनिअरिंग युनिट असतं किंवा आर्टिलरी असतं, एव्हिएशन असतं, असे बरेच प्रकार असतात. मग बाबा आपली मुलगी आता आर्मीमध्ये गेले म्हणजे काय होणार काय नाही, घाबरायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण पाठिंबा द्या, 100% ते चमकणार आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते. पण आपण जर पाठिंबा नाही दिला तर ती मुलं ढासळतात. त्यांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत कोणतीही असू दे, आर्मीमध्ये असू दे, फिल्ममध्ये असू देत, किंवा कोणतंही सोशल वर्क करायचं असेल, अरे बाबा तिकडे जाऊ नको फक्त जॉबच कर असं जर म्हटला तर 100% मुलं खचू शकतात. त्यामुळे त्या मुलांना पाठिंबा द्या, 100% ते तुम्हाला यशस्वी होऊनच दाखवणार. अजून एक अनुभव मला सांगावा असं वाटतो की ज्या दिवशी तिचं पासिंग आउट परेड होतं त्याच्या आदल्या दिवशी एक कार्यक्रम ते घेतात, गौरव पदक म्हणून एक असतं. पालक म्हणून आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी ते गौरव पदक आम्हाला दिलं जातं की तुमच्या मुलांना तुम्ही भारताच्या आर्मीला समर्पित केलेलं आहे. ती एक अतिशय अभिमानास्पद भावना निर्माण होते. आणि खरंच आपल्या देशाकरता जर आपल्या मुलांना आपण आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जर पाठवलं तर ती एवढी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण काहीतरी आपल्या देशाचं देणं लागतोय असं वाटतं आपल्याला. त्यामुळं मला ज्या वेळेला ते गौरव पदक आदल्या दिवशी त्यांनी दिलं असं मस्त वाटलं की मी स्वतःच आर्मीमध्ये आहे. आणि स्टेजवर उभारल्यानंतर खरंच वाटलं की बाबा आपली मुलगी नाही तर आपण देशासाठी काहीतरी करायला लागलो. त्यामुळं खरंच मुलांना पाठिंबा द्या.
1: या मुलाखतीमधून खरंच असं वाटतं की अनेक तरुण तरुणी प्रेरणा घेतील, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकतील. आणि या अपेक्षेसह आज इथे थांबूया. स्नेहल, आपण आज इथे आलात आणि आपले अनुभव सांगितलेत त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद तुमचे.
3: मैत्रिणींनो, आईच्या मायेपासून सुरू झालेला हा प्रवास आज भारत मातेच्या सेवेत पूर्णत्वाला जातोय. माझ्या आईनं मला घडवलं, पण माझ्या भारत मातेसाठी मला अनेक जणांना घडवायचंय. लेफ्टनंट स्नेहल माळी यांचं हे स्वप्न आहे. मैत्रिणींनो.

उद्या जगभरात मदर्स डे साजरा होणार आहे. देश हीच माता ही शिकवण सांगणारा आपला भारत देश. देश हीच माता, देश जन्मदाता, घडो देश सेवा ऐसी बुद्धी दे अनंता. ही ओळ प्रत्येक भारतवासियांच्या मनामध्ये अंकुरायला हवी, रुजायला हवी आणि त्यासाठी कार्य करण्याची जिद्द, बुद्धी सगळ्यांनाच मिळायला हवी. लव.

आज आपण देश हा देव असे माझा लेफ्टनंट स्नेहल माळी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच आकाश

0: आणि मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी @90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड कधी नंदियाल नंदीतट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं,
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा, हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केला आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वास्तवित श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येता 8 पासून म्हणजे 63-64 पासून रेडिओ ऐकत होतो। रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ती जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे। श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते, त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते। श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो। आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे, त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे।
0: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली। कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे।
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं।
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे।
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत।
3: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेकराचं नातं असतं। आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते। ह्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांना

0: पर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेकराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. ह्या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे. त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
1: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
2: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
1: श्रोते फक्त ऐकत नाहीत, तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
2: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही, तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55-56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले, ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणी

0: कलेचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
3: श्रोते हो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन एअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
4: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांचा दर्जा उच्च स्तरी असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत, माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.
1: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
2: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले.
5: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलहरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज

0: संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घडते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्रहो हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तर मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढवते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
1: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
2: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
1: लेखकांच्या लेखणीतून
2: आणि श्रोत्यांच्या मनातून
1: निरंतर
2: अविरत.
3: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

चित्रपट संगीत श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं हुप्पा हुय्या या सिनेमातलं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता संपला. दुपारचं 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 आणि जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्र

0: पद दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री, आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम and by our

0: Very special bonds of cricket. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
1: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन ॲलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी

0: एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
1: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPA मध्ये असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला. बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन प्रतिमापूजन पुस्तक वाटप अधिक विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 साठी खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IMA जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया उर्मिला कुलकर्णी यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया रामप्रसाद की तेरवी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: आयुष्य सात सुरांसारखं असतं. जिस दिन सही सूर को पहचान जाओगे जिंदगी आसान हो जाएगी. वयोवृद्ध संगीतकार रामप्रसाद भार्गव आपल्याकडे पियानो शिकणाऱ्या छोट्या सक्षमला सांगतात आणि त्यानंतर काही वेळातच पियानो वाजवायला बसलेले असतानाच त्यांचं निधन होतं. त्यांचे चार मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंड, मुलांचे मामा मामी हे सर्व येऊन पोहोचतात. या सगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे स्वभाव, त्यातले

0: रेवा एक सूर असा एक कोलाहल रामप्रसाद यांच्या घरात चालू राहतो. प्रसंगाचं गांभीर्य विसरून कोण आधी आलं, कोणाला यायला उशीर झाला, एकाला विमानानं यायला परवडतं, दुसऱ्याला एसटीशिवाय पर्याय नाही, तिसरा टॅक्सीनं आलाय, चौथा अजून कसा आला नाही, बाप मेलाय तर यायला नको का, अशा अनेक तक्रारी ऐन अंत्यसंस्कारांच्या गडबडीत होत राहतात. भाचे मंडळी नीट प्रथा पाळत नाहीयेत म्हणून मामाच्या तक्रारी. जावई आपला जावईपणा सोडायला तयार नाहीत. धाकटी जाऊ आली नाही म्हणून तिच्या मागे तिची निंदा करणाऱ्या तिघी जावा. हे सगळं अनेक कुटुंबांमधून पिढ्यान पिढ्या रंगणारं नाट्य. या अनिवार्यपणे होणाऱ्या संवादांमधून आपापसातले हेवे दावे, मत्सर, ईर्ष्या, राग, लोभ आणि जैविक नात्यातून ठिबकणारा जिव्हाळा अशा मानवी भावभावनांचे सगळे सूर आळवले जात राहतात. पिढीनुसार प्रत्येकाच्या दुःखाचं प्रमाण ठरतं. तरुण नातवंड उंडारत राहतात, लहानग्यांना काय चाललंय ते कळत नाही. भेटायला येणारे परिचित कसं झालं म्हणून अम्माला म्हणजे रामप्रसाद यांच्या पत्नीलाच विचारत राहतात. तीही शोकग्रस्त सुरात, अहो रात्रीच जेवले होते, इथपासून सगळा घटनाक्रम अनेक वेळा सांगत राहते. दोघं तरुण नातू आपापसात त्या प्रकाराची खिल्लीही उडवतात. धाकटा मुलगा निशांत मुंबईहून येतो सर्वात शेवटी. त्याची बायको सीमा अंत्यसंस्कार झाल्यानंतर येते. ती आल्यानंतरही तिची पाठ वळताच कुत्सितपणे खिदळणं चालूच राहतं. या प्रकारानं सीमा आणखी चवताळते. अस्थिविसर्जनासाठी चौघे भाऊ जातात तेव्हा काही काळ तेही आपल्या बालपणात जातात आणि पित्याच्या आठवणींनी हळवे होतात, पण पुन्हा वर्तमान डोकं काढतोच. आता आईचं घराचं काय करायचं, वडिलांचं कर्ज कोणी फेडायचं, यावरून उणीदुणी काढली जातात, जबाबदारी झटकली जाते. निशांत अलिप्तच असतो. अम्मा हे सगळं उदास नजरेनं न्याहाळत राहते. जीवाभावाची सगळी भोवताली असूनही आपण एकाकी आहोत असं तिला वाटतं. वर्षश्राद्धाला सगळे येतील की नाही या आपल्या मनातल्या प्रश्नाला तिचं उत्तर म्हणून जे काही श्राद्ध उरकायचं ते आत्ताच उरका, लवकरात लवकर त्यांना मुक्ती द्या असं म्हणून ती निर्णय घेते. आईचं, घराचं आणि कर्जाचं काय हे प्रश्न अनुत्तरित ठेवूनच सगळे निघू लागतात. निशांत आणि सीमाच आपापसं ठरवतात, कर्जाची जबाबदारी घेतात. आजवर अलिप्त राहिलेली सीमा जाताना घरातल्या भिंतीवरची वाकडी झालेली फ्रेम सरळ करते आणि सासूला खऱ्या उत्कटपणे मिठी मारून तिचा मूकपणे निरोप घेते. ही असते सुराची सही पहचान. आता रामप्रसादच्या घरात रामप्रसाद संगीत विद्यालय सुरू झालंय. अम्मा मायेनं छोट्या विद्यार्थ्यांचं स्वागत करतेय. 13 दिवसांची ही कुटुंबकथा म्हणजे दिग्दर्शक सीमा पाहवा यांनी उपरोध आणि करुणेच्याही नजरेतून घडवलेलं गंभीर प्रसंगाचं खिळकर शैलीतून घडवलेलं मनोरंजक दर्शन म्हणता येईल.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत रामप्रसाद की 13वी या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी बहुतांश लोकांकडे गव्हाचं पीक दरवर्षी रबी हंगामात घेतलं जातं। शेतकरी बंधूंनो, गव्हाच्या काढणीनंतर तयार होणारा गवंडा हा आपल्याला जनावरांकरता वापरता येतो। बरेचदा हे बघण्यात आलंय की त्याचं उत्पादन जास्त होतं, तणीस जास्त असतं, म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात ते जाळून टाकतात। परंतु असं केल्याने प्रदूषण तर होतंच, पण या गव्हांड्याची नासाडी होते। शेतकरी म्हणून गव्हांडा किंवा धानाचं तणीस म्हणून आपण कधीही जाळून टाकू नये। त्यावर जर आपण युरियाची प्रक्रिया केली तर त्यापासून सकस आणि चांगला चारा हा जनावरांकरता आपल्याला उपयोग

0: भागात आणता येतो. आता या गव्हांड्यावर प्रक्रिया करायची ती कशी? लक्षात घ्या, यासाठी आपण 4 किलो युरिया 60 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गव्हांड्यावर शिंपडून हातानं चांगलं कालून घ्यावं. नंतर ते प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवा बंद करावं. साधारणतः 3 आठवड्यानंतर असा प्रक्रिया केलेला गव्हांडा किंवा तणीस आपण जनावरांना खाऊ घालावं. दुष्काळी परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये चारा टंचाई असते अशावेळी गव्हांडा जनावरांना खाऊ घालणे हे केव्हाही फायद्याचं ठरतं. लक्षात घ्या, युरियाची प्रक्रिया जर आपण केली तर गव्हांडा मऊ होतो, त्याची चव आणि पाचकता ही वाढते, तसंच त्यातील प्रथिनाचं प्रमाण वाढून सकसता देखील वाढते. प्रक्रिया केलेल्या गव्हांड्यासोबतच आपण थोडी देहेप किंवा मग हिरवा चारा उपलब्ध असेल तर तो आपण दिला पाहिजे. साधारणपणे 3 ते 4 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी यांना मग अशावी अलप देण्याची गरज ही भासत नाही. वाळलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून ते 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडून घ्यावं. यामुळे चारा मऊ होऊन तो देखील चविष्ट होतो. ढेप किंवा भरडा देताना साधारणपणे 8 ते 10 तास अगोदर पाण्यानं ओलसर करून तो जनावरांना खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकताही वाढते. अशा रीतीनं कास्तकार बंधूंनो, आपल्याकडे गव्हांडा हा मोठ्या प्रमाणात असेल किंवा तणीस जर मोठ्या प्रमाणात असेल तर ते जाऊन न टाकता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे युरियाची प्रक्रिया आपण करावी. ही प्रक्रिया करत असताना 60 लिटर पाण्यामध्ये 4 किलो युरिया टाकून द्रावण जे असतं ते बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल तणीसावर किंवा गव्हांड्यावर शिंपडून ते प्लॅस्टिकच्या हवाबंद थैलीमध्ये भरून घ्यावं आणि साधारणपणे 3 आठवड्यानंतर ते आपण आपल्या जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, गव्हांड्याचा वापर किंवा तणीसाचा वापर आपण जनावरांकरता चाऱ्यासाठी करूया.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी. सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन
4: हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
5: नमस्कार.
4: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
5: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली 2 कारण असतात. एक, कुठेतरी नर्व्ह कम्प्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
4: आता नेमकी कारण काय असतात?
5: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्व्हला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे विटॅमिन B12 डेफिशियन्सी. विटॅमिन B12 हे खूप आवश्यक असते नर्व्हच्या शीत करता. तर विटॅमिन B12 ने नर्व्हची शीत निर्माण होते. तर ते विटॅमिन B12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्व्हची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
4: ही दोनच कारण असतात का?
5: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली विटॅमिन B12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते हे सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतं, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर

0: आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ॲज कम्पेअर टू दुसरा पाय.
1: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
0: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल म्हणजे 3 महिने 4 महिने 5 महिने तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण. आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर तेही एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हातापायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाइन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्ह तुमची दबते त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: हा, डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आजचा आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्याला आपण फार्म पॉन्ड म्हणत

0: असतो. येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषतः दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला राग कल्याणी आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ PS श्रीराम यांनी, व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
0: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय

सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. येत्या 13 मे रोजी रंगासामी 5व्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14

0: मध्ये जिओ पारशी योजना आणली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार, शुभ संध्या. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी मनीषा देवणे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील. व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं. हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. आज ईडीनं त्यांचं कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता

2 मिनिटं आणि 48 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन ऐकाल, राग सिंहमेद्र मध्यम आणि वसंत. दोन्ही राग रूपक तालात निबद्ध आहेत. मृदंगमवर साथ आहे NS कल्याणरमणी यांची. तर ऐकूया मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन राग सिंहमेंद्र मध्यम आणि वसंता.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णमोहन यांचं वीणावादन आपण ऐकलं. राग होते सिंहमेद्र मध्यम आणि वसंता. त्यांना मृदंगम साथ केली होती एन एस कल्याणरमणी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत. प्रसारित करीत आहोत युववाणी.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. कॉम्पिटिशन युवा वर्गाला आवडणार नाही असं कधी होईल का? ऍक्च्युली युवा वर्गाला काही ना काहीतरी हॅपनिंग पाहिजे असतं, काहीतरी डायनामिक पाहिजे असतं. खरं तर ही जी शक्ती आहे तीच युवा वर्गाला कायम युवा ठेवते. पण स्पर्धेसाठी तयारी नेमकी कशी करायची? उगाचच स्टाईल म्हणून स्पर्धेला सामोरं जाण्यापेक्षा एकदम मस्त स्मार्टली तयारी करून स्पर्धेला कसं उतरायचं आणि मग घवघवीत यश कसं संपादन करायचं, याविषयी स्मार्ट माहिती आपण घेणार आहोत आजच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये. म्हणूनच आज आपण अशाच एका आपल्या युवा मित्राला भेटणार आहोत. तो स्पर्धा परीक्षांमध्ये चमकला आहे आणि आज एका

मोठ्या पदावर आहे. म्हणूनच आपण आपल्या या मित्राला त्याच्या या यशाचा आणि त्याच्या या पदाचा योग्य तो मान ठेवून त्याच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तर मग फ्रेंड्स, जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करून ध्येय गाठता येतं हे आजच्या या अभिनंदनीय व्यक्तीकडून आपण जाणूनच घेणार आहोत. मूळचे इचलकरंजीचे असलेले वालचंद कॉलेजचे इंजिनियर

0: वालचंद कॉलेजचे इंजिनियर. या कॉलेजमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेले आजचे हे पाहुणे आहेत सूरज देबाजे सर. प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च स्तरावर जायचं आहे, त्याची सुरुवात आत्ता त्यांनी केलेलीच आहे. सध्या ते 2019 पासून कौशल्य विकास अधिकारी आणि आता राज्याच्या सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ या पदापर्यंत सुद्धा ते जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांनी हे घवघवीत यश कसं मिळवलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा प्रवेश घेतला जातो तेव्हा आपल्या समोर एक ध्येय असतं, आपल्याला स्वतःचा व्यवसाय आज ना उद्या सुरू करता यावा. आणि प्रशासकीय सेवेचं आपण ध्येय समोर ठेवतो तेव्हा असतं की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करायचंय, आपल्या भागामध्ये जरी आपल्याकडून काही करता आलं तर ती एक समाधानाची गोष्ट असते. दोन पूर्ण वेगवेगळी ध्येय आहेत. मग तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला तो कसा घेतला?
1: प्रशासकीय सेवेत जावं का हे माझ्या थोडीशी 12वीला असताना ती जी पाल आहे ती चुकचुकलेली. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी होती की आमचे मामा जे आहेत ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, ते आता सहायक महसूल अधिकारी म्हणून इचलकरंजी जी प्रांतमध्ये आहेत. तर त्यांच्या बरोबर मी लहान असताना ज्यावेळी जायचो वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमधून भेट द्यायचो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी मामांच्या ओळखीने ज्यावेळी भेटायचो त्यावेळी एक छाप पडली होती की आपण अरे हे करिअर किती चांगलं आहे, म्हणजे लोकांच्या जवळ काम करता येते, लोक येतात ऑफिसला, त्यांच्या आपण समस्या सोडवतो, त्यांच्या समस्या ऐकून घेतो. इवन ज्यावेळी मामांच्या ज्या डेस्कवर ज्यावेळी बसायचो मी साईडला त्यावेळी लोक ज्यावेळी यायची त्यांच्या कामासाठी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक यायची त्यावेळी हे झालं होतं की आपण हे करिअर निवडावं. हे एक 12वीपर्यंत थोडंसं क्लिअर होतं. त्यामध्ये मग करिअर तर करायचंच आहे, मग ग्रॅज्युएशन कशातनं करायचं हा एक पर्याय होता माझ्यासमोर. हा पण विचार होता की मग बीएससी अग्री करू की बीएससी काम इंजिनिअरिंग करू का डॉक्टरेटला जाऊ, असे ऑप्शन 12वीनंतर होते. पण मी म्हटलं नाही, आपण आपलं मॅथ्स चांगलं आहे आणि मॅथ्सला मला 10वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यानंतर 12वीला सुद्धा चांगला स्कोर होता, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड ठरवलं. कारण ग्रॅज्युएशन मॅटर करणार नाही आपल्याला प्रशासकीय सेवेत येण्यासाठी, त्यामुळे मी इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं आणि चांगल्या मार्काने मला वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. एक मी म्हणजे इतकं सुदैवी आहे की चांगलं वातावरण मला वालचंद कॉलेजमध्ये भेटलं की जे माझे माझ्याबरोबर जे विद्यार्थी माझ्या ब्रँचमध्ये होते त्यांच्यासुद्धा माझ्या अभ्यासावर इम्पॅक्ट पडला आणि माझं मोटिवेशन आणि परत बिल्डअप झालं, त्यामुळे चांगलाच माझा निर्णय होता त्यावेळी.
0: मग आता स्पर्धा परीक्षा करायचं हे तुम्ही बऱ्यापैकी आधीपासून ठरवलं होतं. नियोजनपूर्वक जी तयारी असते ती कशी सुरू केली? क्लासेस लावले, स्वतः अभ्यास केला, कशावर भर दिला?
1: कारण कन्फ्युजन पहिला सुरुवातीला हे होतं की आपण सुरुवात युपीएससी ने करावी किंवा एमपीएससी ने करावी. 2015ला म्हणजे फायनल इयरला 2016 मी फायनल इयरला होतो, त्यावेळी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळी 14 एप्रिलच होतो आय थिंक मला आठवते असं की त्यावेळी आमच्याच कॉलेजचे पासआउट झालेले अभयसिंह मोहिते पाटील यांना जे राज्यात प्रथम आले होते एमपीएससी मधून त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या भाषणातून एक क्लिअर झालं की आपण एमपीएससी करू लवकर क्लिअर असं वाटायला लागलं. मग आपण एमपीएससी करू, त्यानंतर क्लिअर केल्यानंतर युपीएससीचा ऑप्शन आपल्याकडे आहेच असा विचार होता. आणि तिथं थोडं क्लिअर आउट झालं की बाबा ठीक आहे, आपण निर्णय घ्यायला मोकळं झालो मी की बाबा राज्यसेवेचा अभ्यास आपण चालू करू, त्यामुळे मी अभ्यास तिकडे चालू केला. आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीला मी पुण्याला गेलो, पुणे गाठलं. पुण्यामध्ये ते ऍक्च्युली वातावरण बघितलं स्पर्धा परीक्षेचं काय आहे, कितपत कॉम्पिटिशन आहे, काय अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या किती किती मुलांनी किती मेन्स दिलेले आहेत, किती मुलाखती दिलेल्या आहेत, सिलेक्ट झालेले अधिकारी सुद्धा असतात तिथे. मग हेच पूर्ण वातावरणात आलो होतो. सुरुवातीला थोडं ओरिएंटेशन कळालं मला, क्लासेस सुद्धा केले 5-6 महिने मी प्रीलियम्स ओरिएंटेड, पण एक रिअलाइज झालं की क्लासेस करून काय होणार नाही. मिन बिटवीन मग मी थोडस हेल्थ इश्यूज मुळे मला मी घरी आलो की मला पुणे मानवलं नाही, मग मी घरीच अभ्यास केला. कारण मला रिअलाइज झालं होतं की बाबा कॉम्पिटिशन काय आहे, काय अभ्यास केला पाहिजे, काय लेवलचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, कॉम्पिटिशन कुठल्या मुलांच्या बरोबर तुम्ही करत आहात, ह्याचं एक रिअलायझेशन चांगलं भक्कम झाल्यामुळे मी घरी येऊन अभ्यास चालू केला. जेणेकरून फायनान्शियल घरातल्यांना पण स्ट्रेस नको, चांगले घरातलं वातावरण एक आहेच इचलकरंजीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची लायब्ररी इचलकरंजी महापालिकेची लायब्ररी जी विनामूल्य आहे,
0: अरे वा,
1: त्याचा फायदा मला झाला. म्हणजे मला फायनान्शियल स्ट्रेसही नव्हता कुठला, कुठला हेल्थ इश्यू पण नव्हते, जास्त वेळ मला अभ्यास सुद्धा करता आला, फ्लो मध्ये आलोच मी पुढच्या टप्प्यात.
0: आता जसं स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच प्रकारची स्पर्धा असते, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पण स्पर्धा चालली आहे की काय? कारण जसं आता तुम्ही म्हणालात एमपीएससी आणि युपीएससी मध्ये कन्फ्युजन होतं, तसंच बँकेच्या पण परीक्षा असतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा असतात, बऱ्याच प्रकारच्या असतात. मग यामध्ये पण तुम्ही काही असं ठरवलं होतं का की या परीक्षा मी देणारच, या मी देणारच नाही, असं काही तुम्ही स्वतः ठरवलं होतं?
1: हो, त्या बाबतीत क्लॅरिटी होतीच माझी. कारण एकच मी ध्येय ठेवलं होतं.

0: करायचे हा इश्यू पहिला सुरुवातीला नव्हता की कुठली तर मिळू दे आणि काहीतरी करू, हा सुरुवातीच्या फेजमध्ये नव्हता. नाही नाही, आपल्याला व्हायचंय तर डेप्युटी कलेक्टर व्हायचा आहे किंवा तहसीलदार व्हायचा, ह्या जिद्दीनं मी अभ्यास सुरुवात केला होता. जर बाकीचा दुसरा जर भाग म्हणा गेला की टेक्निकल फील्डमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये का उतरला नाही किंवा ह्याच्यामध्ये का गेलं नाही, ह्याच्यापाठी मग ह्या एक रिझन होतं की ग्रॅज्युएशनच्या काळात मी इतकं टेक्निकल माझं अभ्यास मी एवढा जोर लावून कधी केला नव्हता, त्यामुळे त्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स कमी होता किंवा मी टेक्निकलचा अभ्यास करून मी तिकडे तिथल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरीन आणि चांगलं यश मिळवेन. एक होता की आपलं इतिहास चांगला आहे, भूगोल चांगला आहे 12वीपर्यंत, बाकी मला एन्व्हायरमेंटची आवड होती, अर्थशास्त्र राज्यशास्त्र ह्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे मी एकच फिक्स केलं की माझा हे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यामुळे आपण इकडंच आपण लवकर जाऊ पुढं.
1: बरोबर. आणि या विषयांचा ओढा सोशियोलॉजीकडे थोडा जातो, तुम्हाला तो आपला कल आहे,
0: कल तुम्हाला जाणवला की माझा कल तो नाही आहे टेक्निकल. भले मी टार्गेट ठेवून जरी वालचंदसारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जरी घेतलं असलं, पण ग्रॅज्युएशनच्या दिवसात कल माझा क्लिअर झाला की मला माझा कल ऍक्च्युअली तिकडे आहे करिअरमध्ये. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं त्या ह्याच्यामध्येच आलो. कारण
1: बरोबर, नियोजन करायला सोपं गेलं.
0: हो, नियोजन करायला आणि स्वतःला ओळखायला म्हणता येईल ते क्लिअर झालं.
1: हेच महत्वाचं आहे की स्वतःला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. खरं तर तो पहिला टप्पा आहे की मला काय करायचंय काय करायचं नाही हे पण कळायला पाहिजे. म्हणजे आपला वेळ पण वाचतो, शक्ती पण वाचते, पैसा पण वाचतो आणि एक ध्येय ठरलेलं.
0: हा तो एक आहे की मुलांचं कसं होतं की ज्यावेळी कोणते करिअर ऑप्शन ते कोणताही मुलगा किंवा विद्यार्थी निवडतात त्यावेळी त्या फील्डमध्ये का जायचंय आपल्याला, ह्याचं उत्तर कदाचित ते त्या फील्डमध्ये गेल्यानंतर 5-6 वर्षांना मुलांना कळतं की अरे मी ह्या फील्डकडे का आलो, कदाचित मला ही आवड होती काय, माझ्या आई वडिलांनी फोर्स करून मला इकडे आणलं काय, मित्रांच्याकडे बघून मी इकडे आलो, हे का ह्याचं उत्तर मुलांना कळलं पाहिजे की मी त्या क्षेत्राकडे का जाणार आहे किंवा स्पर्धा परीक्षा का करणार आहे, हे काच उत्तर जेवढं लवकर सापडेल मुलांना तेवढा त्यांचा करिअर पाथ सुलभ आणि प्रोडक्टिव्ह होऊन जातो, कमी कालावधीत ते यशस्वी होतात.
1: आपण काय बघितलेलं असतं की अधिकारी त्यांचा तो रुबाब बघितलेला असतो, त्यांना मिळणारा मान सन्मान बघितलेला असतो, पण प्रत्यक्षात नोकरी करत असताना प्रशासकीय सेवा करत असताना किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे बाहेरून आपल्याला कळत नाही. आणि त्या एका ग्लॅमर पोटी बरेच जण जातात आणि मग नंतर त्यांना कळतं की अरे आपल्याला जमेल की नाही, मग ती धाकधूक तुमच्या बाबतीत होती.
0: हो, कारण जसं बाकीचे विद्यार्थी अभ्यास करतायत तसाच मी सुद्धा आहे, मला सुद्धा भावना आहेत, माझे सुद्धा इमोशन्स आहेत, मला सुद्धा वाटतं की बाबा मी सक्सेसफुल होईन की नाही. स्पर्धा परीक्षा ही फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की तुम्ही सांगू शकत नाही की ह्यावेळी पोस्ट घेतली म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पूर्वपरीक्षा पास करालच की नाही याची शाश्वती देता येत नाही. म्हणजे इतकं हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे, त्यामुळे माझ्यात सुद्धा ती धाकधूक होतीच. 2 ते 3 प्रिलियम माझ्या अशाच फेल झालो तुम्ही,
1: म्हणजे
0: एमपीएससीच्याच. युपीएससीची प्रिलियम्स मी तशी दिली नाही कारण टार्गेट क्लिअर होतं, कारण सिलेबस मध्ये खूप डिफरन्स होता ना एमपीएससीचा त्यावेळेचा, 14 पासूनचा जो सिलेबस होता एमपीएससीचा. म्हणजे यावेळी पहिल्यांदा 3 प्रिलियम्स माझ्या फेल झालो होतो मी, म्हणजे पूर्ण अभ्यासानिशी करून सुद्धा मी फेल झालो. त्यावेळी मी डिप्रेस झालोच होतो, असं वाटायला लागलो की अरे आपण एवढे 3 वर्ष घातले, प्रिलियम्स सुद्धा आपली पास झाली नाही, मग आपण काय करावं, मग थोडीशी स्वतःवर डाऊट घेण्याची परिस्थिती आली होती. पण मग मी काय केलं की गटबवर फोकस करू, आपण गटबचा थोडा सिलेबस कमी आहे ते होऊन जाईल आपल्याला, मग मी तिकडे फोकस केला. म्हणजे माझं फाउंडेशन आहेच, म्हणजे की आतापर्यंत केलेलं मुख्य परीक्षेचं राज्यसेवेच्या, फोकस जरा शिफ्ट केला की आपण इकडे पण थोडं पॉझिटिव्ह राहू, गटबची एखादी निघली तर आपण त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाच्या जोरावर पुढे आणि एक्झाम देऊ. आणि तसंच झालं की जे इन बिटवीन लॉकडाऊन सुद्धा होता की त्या लॉकडाऊनमध्ये मला स्वतःला रिअलाइज करायला थोडंसं मदत झाली कारण सेल्फ अनालिसिस खूप महत्वाचं असतं. तुम्ही किती अभ्यास केला, किती मटेरियल्स गोळा केले, सिलेबसचं किती अनालिसिस केला, क्वेश्चन पेपर किती सोडवले, अभ्यासाचं नियोजन कसं केलं, ह्याच्याही पलीकडे जाऊन बॅकग्राऊंडला सगळ्यात मोठा रोल प्ले करतो ते तुमचं सेल्फ अनालिसिस. तुमच्या काय वीक पॉईंट्स आहेत, स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, तुमचं माइंड किती फोकस्ड राहते, किंवा खरोखर तुमचा किती पॅशनेटली तुम्ही आहे त्या गोलबद्दल आहे, पॅशनेटली किती आहे, ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि ज्यावेळी सेल्फ अनालिसिसमध्ये मी ह्या गोष्टी मला रिअलाइज व्हायला लागल्या, ह्या सेल्फ अनालिसिस सुरुवातच झाली की चांगल्या सवयीमुळं, व्यायामाची सवय लावली, मेडिटेशनची सवय लावली, योगा थोडा थोडं करायला लागलो, चांगली एक्स्ट्रा करिक्युलर पुस्तकं वाचायला लावली, ह्याच्यामुळं थोडीशी आणि पर्सनॅलिटी आम्ही माझी मोल्ड व्हायला लागली. मग रिअलाइज व्हायला लागलं की नाही, आपला अभ्यास तर आहेच भरपूर, फक्त आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम केलं नव्हतं, जे एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी गरजेची एक पर्सनॅलिटी असत्या, जे स्ट्रेस ज्याला हँडल करायचं आहे, त्याचं एक कुठंतरी एक फाउंडेशन माझं म्हणजे मजबूत झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि मग माझी गट बची पहिली प्रिलियम चांगल्या मार्कानं, म्हणजे खूपच चांगले मार्क होते त्यावेळी मला, तेवढ्या मार्कानं माझी पास झालो. आणि तो कॉन्फिडन्स जो बूस्ट झाला माझा ते 2020 कंबाईंड गट बमध्ये माझी 29 रँक आली होती राज्यात. त्यावेळी सहायक कक्षा अधिकारी

0: ते म्हणून वेटिंगला माझं नाव होतं.
1: हां
0: इन बिटवीन राज्यसेभा 21 सुद्धा रिझल्ट लागला, कारण त्यावेळी मुख्य परीक्षा सुद्धा दिली होती आणि मुलाखत सुद्धा झाली होती त्याच्या आधीच, जी गटबची मुख्य परीक्षा होण्या अगदी. आणि त्याच्या रिझल्टमध्ये मला माझी रँक 215 आली होती त्यावेळी, आणि क्लिअर झालं होतं की आपल्याला क्लास 2 गॅजेटेड आपल्याला भेटणार यावेळी. मग मी इकडे जॉईन केली सर्व्हिस ॲज अ कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी राज्यसेवा 2021 मधून. मग हा फायदा होता की सेल्फ अनालिसिस केल्याचा फायदा, जितकं स्वतःला तुम्ही ओळखाल तेवढा तुमचा प्रवास सुखकर होतोय, तेवढं तुम्हाला तुमच्या डूज अँड डोंट्स हे क्लिअर व्हायला लागतात आणि तुम्ही एक्झॅक्ट जिथं हातोडा मारायचा तिथंच मारणार.
1: आता स्पर्धा परीक्षांचं स्वरूप जे आहे ते अलीकडच्या काळात खूप बदललंय आणि गणित हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा होऊन बसलाय. तुमचा ओढा एकूणच असा थोडासा विश्लेषणात्मक सोशियोलॉजी या दृष्टीने दिसतोय. इंजिनिअरिंग मधली पदवी जरी असली तरी सुद्धा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना गणितावर विशेष भर द्यावाच लागला असेल. तुम्ही कसं नियोजन केलं?
0: हा, गणित बुद्धिमत्ता लॉजिकल रिझनिंग आहे, मेंटल एबिलिटी आहे, म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षेचा भागच आहे.
1: बरोबर,
0: 100% त्यात काही हे नाहीच आहे. मुलांचा असा एक भ्रम आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये की मी बी ए बॅकग्राऊंडचा आहे, मी बी कॉम बॅकग्राऊंडचा आहे, मी बी एस सी बॅकग्राऊंडचा आहे, मग इंजिनिअरिंगची मुलं किंवा बी एस सी मॅथमॅटिक्स केलेली मुलं ह्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये टिकल का, किंवा हे जसं मुलं मॅथ्समध्ये पुढं आहेत हे तसं आपल्याला एज भेटेल का नाही, पण हे हा गैरसमज आहे. गणित पूर्ण आलंच पाहिजे तरच स्पर्धा परीक्षा पास होईल असं काही नाही आहे, तो एक भाग आहे. पूर्ण गणित असं नसतं ह्याच्यामध्ये. गणिताची काठिण्य पातळी एक्झाम वाईज बदलते तुमची, म्हणजे तुम्ही जर गट क गट ब ह्या एक्झामसाठी जर एमपीएससीच्या करत असाल तर तिथं गणिताचा थोडासा भाग आहे. तो गणित हे आलंच पाहिजे असं नाही की तुम्ही गट साठी करताय म्हणून तुम्हाला गणित महत्वाचं नाही असं नाही, तो भाग आहेच, कारण पूर्व परीक्षेमध्ये गणिताचा रोल आहे. ज्याच्यामध्ये आपण सीसॅट जो भाग आहे, सिव्हिल सर्व्हिस एप्टिट्यूड टेस्ट, यामध्ये तुमच्याकडे कॉम्प्रिहेन्शन आहे, याच्यामध्ये तुमची मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत, लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, जनरल ॲप्टिट्यूड आहेत, असे क्वेश्चन तुम्हाला तिथं सोडवावं लागतात. पण आताच्या नेचर जे एक्झामचं आहे ते क्वालिफाईंग आहे सीसॅट, जे तुम्हाला 66 म्हणजे अनावर 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतात, त्यामुळे तो क्वालिफाईंगचा भाग आहे. तिथं काय तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळवायचे आहेत असा काय भाग नाही, फक्त क्वालिफाय करायचं आहे तिथं. बाकी तुमचा तुमचा अनालिटिकल अप्रोचेस नंतर मेन्सला चेक केला जाणार आहे.
1: आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी काही विशेष तयारी कशी केली?
0: ओव्हरऑल मी एमपीएससीचं राज्यसेवेचं पर्टिक्युलर माझं सांगतो की ह्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये 4 जनरल स्टडीज होते, म्हणजे आता सिलेबस बदललेला आहे, म्हणजे माझ्या जुन्या सिलेबस बद्दल बोलतो मी. 4 जनरल स्टडीज, GS1, GS2 आणि GS4, त्यानंतर लँग्वेज, असे 5 टप्पे आहेत. लँग्वेजमध्ये एक पेपर आहे तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला लागतो आणि एक लँग्वेजचा आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये ग्रामर, तुमचे व्होकॅब्युलरी सगळं वगैरे चेक केलं जाणार 100%. आणि 4 GS मध्ये तुमचं जे सामान्य ज्ञान आहे ते त्या 4 GS मध्ये मर्ज केले, म्हणजे GS1 मध्ये इतिहास, भूगोल, कृषी भूगोल, अंतराळ विज्ञान वगैरे हे GS1 मध्ये, म्हणजे ते सामान्य ज्ञान, 4 ह्याच्यामध्ये फोडलेलं सामान्य ज्ञान असं GS1 मध्ये आलं. GS2 मध्ये तुमचं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, भारतीय संविधान, राजकारण, कायदे हे 2 मध्ये, 3 मध्ये मानवी हक्क, मानव संसाधन विकास, इतर आंतरराष्ट्रीय संघटना, इतर जे कायदे GS3 मध्ये, आणि GS4 मध्ये अर्थशास्त्र, नियोजन, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, इतर कृषी अर्थशास्त्र, असा सामान्य विज्ञानाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी केली होती 4 मुख्य पेपरमध्ये. तर ते 150-150 मार्काचे 4 पेपर आणि राहिले लँग्वेज असं हे सामान्य. मग ह्याच्यासाठी काय, तर तुमचं 10वी 12वीपर्यंत तुमचं जे काय आत्तापर्यंत नॉलेज आहे
1: बरं
0: हे तुमचं क्लिअर पाहिजे. जनरल स्टडीज आहे, नावातच जनरल स्टडीज आहे. 10वीपर्यंत तुम्ही जे इतिहासचा अभ्यास केलेला आहे, तो भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र जे आत्तापर्यंत वाचलेलं, नागरिकशास्त्र वाचलेलं आहे, म्हणजे ह्याचं नॉलेज तुम्हाला पहिला पाहिजे 10वी 12वीपर्यंत जे वाचलेलं आहे, कारण ह्याच्यावरच तुम्हाला तुमची पुढची इमारत उभी करायची आहे, कारण तेच फाउंडेशन आहे खरं. त्यासाठीच म्हटलं जातं की स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा, एनसीईआरटी वाचा. तर ते सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं शालेय लेवलचं जे सामान्य ज्ञान आहे ते तुमचं पुरेसं आहे काय, हीच पहिली अट आहे की स्पर्धा परीक्षेला उतरण्याच्या आधी हे तुमचं क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये स्पेशलायझेशन मध्ये काय ओळखणार, तुम्ही पहिला सिलेबस कडे जाणार, एक्झामची डिमांड काय, तर ते सिलेबस सांगणार की सिलेबसमध्ये काय म्हणतोय की इतिहासामध्ये हे मुद्दे आहेत, भूगोलामध्ये हे मुद्दे आहेत, मग त्यातल्याच महाराष्ट्राच्या भूगोलावर किती फोकस आहे, अर्थशास्त्रामध्ये काय म्हणतोय, विज्ञान तंत्रज्ञानमध्ये काय म्हणते, म्हणजे हे सिलेबस तुम्हाला सांगणार एक्झामची डिमांड काय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की क्वेश्चन पेपर, एखादं टार्गेट जर अचीव्ह करायचं असेल तर ते युद्धनीतीमध्ये काय डावपेच आहेत तिथं, त्याची जाणीव हे तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये होते. क्वेश्चन पेपर जो पण तुम्ही अनालिसिस करत नाही, त्याचं वाचन करत नाही, ते क्वेश्चन काय विचारले गेलेले आहेत, क्वेश्चनची डेप्थ काय आहे, क्वेश्चन विचारण्याचा पद्धत काय आहे, काय अपेक्षित आहे अभ्यास करणं, तुम्ही त्या सिलेबसला धरून क्वेश्चन कसा आलेला आहे, फॅक्च्युअल नॉलेज किती अपेक्षित आहे, अनालिटिकल अप्रोच कसा आहे, तुमच्या आहे त्या नॉलेजवरून तुमचं तुम्हाला उत्तर

0: येता येत्यात का नाहीत पूर्णच भाग आहे तो क्वेश्चन पेपर मधूनच अभ्यासातून आपल्याला कळतो. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्वाचा आहे. आणि राहतो भाग तो आपला वेळेचे व्यवस्थापन आणि राहिलेला म्हणजे सोर्स. तुम्ही सोर्स कुठले वापरता
1: एक्झॅक्टली
0: तर सोर्स हा तिसरा टप्पा आहे. हा तीन नंबरला का म्हटलो ह्यासाठीच की हा इतका इम्पॉर्टंट नाही आहे सोर्स. सोर्स तुम्ही काही वापरू शकता. जोपर्यंत तुमचं अनालिसिस सिलेबस डिकोडिंग आणि क्वेश्चन पेपर डिकोडिंग अनालिसिस हे जोपर्यंत पॉवरफुल होत नाही तुम्ही सोर्स कडे जाण्यात काहीच अर्थ नाही.
1: सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करायचा स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये?
0: म्हणजे मला तर खूप पर्सनली इंटरनेट म्हणतो मी. सोशल मीडियाचा माझा वापर तसा जास्त केला नाही मी. म्हणजे होतो मी इंटरनेट जर वापर जो आहे स्पर्धा परीक्षेमध्ये तो मला वाटतं आता सध्याच्या काळात अनिवार्य आहे. तो केलाच पाहिजे प्रत्येकानं. स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत, काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, जग कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे, जगासमोर काय आव्हाने आहेत, पर्यावरण असेल, जागतिक राजकारण असेल, देशाचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, ह्या गोष्टी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कॅन्डिडेट म्हणून तुम्हाला माहीत असणंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया इंटरनेटचा रोल हा खूपच महत्वाचा आहे. आणि मला पर्सनली खूप त्याचा फायदा झालेला आहे इंटरनेटचा. कारण ज्यावेळी मी सिलेबसचं ज्यावेळी डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग ज्यावेळी करत होतो, त्यावेळी प्रत्येक गोष्ट मी इंटरनेटवर चेक करायचो की एमपीएससीने हा क्वेश्चन विचारलेला आहे 2016 मुख्य परीक्षेला, 17 मुख्य परीक्षेला हा क्वेश्चन GS3 विचारलेला आहे समथिंग. ह्या ह्या पॉलिसी किंवा ह्या ह्या कायद्यावर ह्या धोरणावर क्वेश्चन विचारलेला आहे. ज्यावेळी मी विचारलं क्वेश्चनचे अनालिसिस करत होतो त्यावेळी मला सगळ्यात हेल्प इंटरनेटचीच होत होती की त्या काळात काय काय घडामोडी घडत होती काय इंटरनेटवर जाऊन मी बघत होतो की 17 ह्या ह्या घडामोडीवर क्वेश्चन पडलाय. मग त्यावेळी काय कुठला स्पेशल इव्हेंट होता काय की एमपीएससीने हाच त्यावेळी क्वेश्चन विचारला. मग मी त्या इंटरनेटचा वापर करून त्यावेळेची घडामोडी वाचून काढायचो, न्यूज पेपर काढायचो, आर्टिकल कुठले आहेत काय कुठल्या जे त्याच्याशी संबंधित संदर्भ ग्रंथ हे काय आहे तर इंटरनेटचा रोल आहे. तर त्यामुळे इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे आपण मला असं वाटतं. कारण इंटरनेटच्या आधारावरच माझी प्रोडक्टिव्हिटी वाढत होती. प्रत्येक मुद्द्याचा सिलेबस डिकोडिंग करताना एक्स्ट्रा मला माहिती घ्यायची आहे. समजा बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला टिश्यू कल्चरचा अभ्यास करायचा आहे तर टिश्यू कल्चरमध्ये मला सिलेबसचा पॉईंट वाचला मी रिअलाइज झालं काय त्याच्या मी थोडाफार अभ्यास केला, क्वेश्चन पेपर बघितला, क्वेश्चन पेपरमध्ये कसा क्वेश्चन विचारला मेन्सला ते विचारला, त्यानंतर जे एक्स्ट्रा बुक्स माझ्याकडे आहेत त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये ज्यावेळी एक्स्ट्रा ज्यावेळी बघत असतो अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. तिथे इंटरनेटचा रोल आहे. आता राहतो विषय सोशल मीडिया. तर सोशल मीडियाचा वापर मला वाटते थोडासा कमीच असावा चांगलाच वापर करावा. ते शॉर्टमध्ये न्यूज वगैरे सोशल मीडियाचा वापर करावाच अतिरेक होता कामा नये. इंटरनेट म्हणजे कसं आहे जे काय म्हणतात त्याला समुद्र आहे तो मग आपण त्यात सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे की ह्याचा किती सुज्ञपणे आणि किती प्रुडंटली वापर केला पाहिजे अभ्यासामध्ये असेल तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये असेल.
1: कारण इतक्या जाहिराती येत असतात आणि प्रत्येक जण सांगत असतो की आपण जे देतो ते स्मार्ट मटेरियल आहे हे तुम्ही वाचलं की तुम्ही लगेचच क्लास 1 होणार. मग नवीन विद्यार्थ्यांना हे निवडणं अवघड जातं माहीत नसतं मग त्यांचा मात्र वेळ जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जसं सांगितलं की आपण सिलेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की थोडस बॅकग्राऊंडचा पण अभ्यास करा इंटरनेटवरून तुम्ही सिलेक्टिव्ह साईटना जा आणि तिथून तुम्ही लक्षात घ्या की कुठलं मटेरियल वापरणे योग्य आहे. आता आत्ताच्या तरुणाईचा एक कल बघितला तुम्ही पण तरुणच आहात आणि अगदी तरुण वयात तुम्ही खूप मोठ्या पदावर रुजू झालेल्या आहात प्रशासकीय सेवेमधूनच. आत्ताच्या तरुणाईचा कल बऱ्याचदा सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे.
0: मी असं म्हणणार नाही तरुणाईला की तुम्ही हे फील्ड घ्या किंवा सरकारी सेवेतच या किंवा तुम्ही पोलीस भरतीच करा किंवा आर्मीच मध्ये जा किंवा हे हा चॉईस तरुणाईचा आहे. स्पर्धा परीक्षा एक फील्ड आहे, एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे जसं एक करिअरचं म्हणू शकतो एक फील्ड आहे ते, तसं दुसरं काही करिअरचं फील्ड असू शकतं. एखाद्याला काहीतरी व्यवसाय करून काहीतरी उद्योजक व्हायचं असेल, एखाद्याला चांगल्या कंपनीमध्ये जाऊन चांगल्या पॅकेजची नोकरी करायची असेल, किंवा एखाद्याला त्याचे काही एखादी हॉबी असेल ती हॉबीच्या माध्यमातून त्याला काही व्यवसाय करायचा असेल, सोशल मीडियावर काही व्यवसाय करायचा असेल, ई कॉमर्समध्ये उतरायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत करिअरसाठी. आता विषय राहतो की त्यांना पर्टिक्युलरली एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला त्याला कुठला कल त्याचा काय आहे तो ओळखणं गरजेचं आहे की असं होता कामा नये की माझा मित्र ह्या ह्या फील्डमध्ये करतोय किंवा ह्या ह्या स्पर्धा परीक्षा करतोय किंवा तो पोलीस भरती करतोय आर्मी भरती करतोय म्हणून मी सुद्धा तेच केलं पाहिजे असं नाही. तर हिथं थोडी गल्लत होऊ शकते मुलांची किंवा आई वडिलांचा सुद्धा हिथं रोल खूप महत्वाचा आहे पालकांचा किंवा पालकांचं पण कसं असतं मुलांच्याकडून अपेक्षा असतात 100% असल्याच पाहिजेत पण मुलांचा कल सुद्धा त्याने आई वडिलांनी सुद्धा ओळखला पाहिजे पालकांनी की माझ्या लहान ज्यावेळी आपण शालेय जीवनामध्ये ज्यावेळी मुलगा असतो आपला की त्याचा कल काय आहे बाबा हे सगळ्यात जवळून कोण कुणाला पाहता येतं ते पालकांना पाहता येतं तर तिथंच त्याची जडणघडण सुरुवात होऊ शकते. समजा एखादा मुलगा खरोखर जर गाणं म्हणत असेल चांगलं आणि जर त्याला तुम्ही

0: फोर्सफुली म्हणत असेल की तू डॉक्टरच हो किंवा तू इंजिनियरच हो, हे जर त्याला फोर्सफुली थोपवत असेल तर तो चांगला कदाचित इंजिनियर बनणार पण नाही. इंजिनियर बनेल तो, पण चांगला इंजिनियर बनणार नाही. तर हेच होईल, कदाचित तो गाणे गाणे म्हणणार आहे, त्याचे आवाज चांगला आहे, त्याला सुराची चांगली पकड आहे, त्याला लहानपणापासून तो ऐकत आलेला आहे किंवा शाळेमध्ये काही म्हणत आला आहे, तर त्याचं कल जर तिथं त्याला हे क्लिअर झालं असेल की मला हे आवडते आणि हेच मला करायचं आहे, तर त्याला तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर त्या फील्डमध्ये तो टॉपला जाईल.
1: हाँ,
0: मी फील्डबद्दल माझं हे सांगेन की मुलांनी तुम्ही स्पर्धा परीक्षाच करा
1: असं काही
0: असं
1: नाही.
0: नाही. आणि मी इवन माझं सुद्धा सांगेन की ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला का माझं कल क्लिअर होता मला, की माझा मला फील्ड मला माहित होतं की मला काय करायचं आहे आणि मी ते करणार हे मला माहित होतं 100%. मला विश्वास होता की मी 100% क्लिअर करणार, हे अनिश्चिततेचं फील्ड आहे. त्यामुळे मी माझ्यासमोर एक ऑप्शन होता की मला प्लॅन बी सुद्धा केला पाहिजे. प्लॅन बी
1: बरोबर.
0: खूप महत्वाचा आहे ह्या
1: हो,
0: फील्डमध्ये, तर तो विचार सुद्धा माझ्यात आला होता की प्लॅन बी काय ठेवायचं. मग आपण मग प्लॅन बी मध्ये माझा होता की आता मी इचलकरंजीमधून येतोय, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला टेक्सटाईलमध्येच काहीतरी करायचं होतं.
1: बरं.
0: हेचं सुद्धा नियोजन होतं माझ्याकडं की
1: हां,
0: आपण नाही जर नाही अजून थोडं आपल्याकडे शक्य थोडं करू, नाही तर नाही जर यात यशस्वी झालो तर आपण आपण उद्योजकच बनायचं
1: वा,
0: टेक्सटाईलमध्ये. मग त्याचा सुद्धा प्लॅन प्लॅन बी माझ्याकडे होता. म्हणून मला सांगायचं एकच आहे मुलांना की काही तुम्ही स्पर्धा परीक्षेत जर येत असाल तर प्लॅन बी असावा,
1: बरोबर.
0: कारण हे फील्डच इतकं अनिश्चिततेचं आहे की जर तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन बी नसेल तर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये एक तुमच्याकडे एक सिक्युरिटी येत नाही, पर्याय
1: आहे.
0: आहे,
1: हाँ.
0: त्यामुळे मी करू शकतो. एखादा अटेम्प्ट फेल जरी झाला तरी ते चीलमध्ये जे अभ्यास करणं जे म्हणतात ना ती फेज येणं खूप गरजेचं आहे,
1: निवांतपणे.
0: निवांतपणे अभ्यास करण्याची जी फेज आहे तरच आपण प्रोडक्टिव्ह काहीतरी मिळवू शकतो त्यात.
1: बरोबर.
0: जर आपण फुल कॉम्पिटिशन आहे मला आता नाहीच यावेळी नाहीच झालं तर ती फेज डिप्रेस करून घेऊन जाणारी फेज आहे,
1: हाँ,
0: ती मुलाला
1: अगदी.
0: कदाचित डिप्रेशन मध्ये सुद्धा घेऊन जाईल. त्यामुळे थोडंसं आपणच आपल्या अभ्यासाच्या प्रवासाला ह्या अशा वेगवेगळ्या वाटा करून दिल्या पाहिजे, तरच आपला प्रवास हा चांगला होतो.
1: सर, सध्या तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहात.
0: हो,
1: या पदाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे?
0: ज्या पदावर मी सध्या आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, तर त्या डिपार्टमेंटचं नाव आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग. तर या विभागाचे चार विंग आहेत मेजर, त्यामध्ये पहिलं विंग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय, आणि एक आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, तिसरा आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, आणि एक आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जो आयटीआयची विंग आहे. अशा पॅरल चार विंग आहेत आणि मी त्यामध्ये आयुक्तालयाचा भाग आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय. हे डिपार्टमेंटचा उगम आमचा जो आहे तो सेवायोजन कार्यालय म्हणजे जे आधीचे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, जे ज्यामध्ये वर्ल्ड वॉर 2 नंतर जे केंद्राचा CNV ऍक्ट आला, कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज, की ज्या जे आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये त्यांना डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठं भरतीची संधी आहेत का, त्यासाठी ऍक्च्युअली डिपार्टमेंटचे ओरिएंटेशन झालं होतं.
1: बर.
0: आणि त्यासाठी त्यानंतर या डिपार्टमेंटचा 1959 कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सी ऍक्ट आला, की ज्याच्यामध्ये रिक्त जागा ज्या आहेत सरकारी कार्यालयातल्या असतील खाजगी यंत्रणेतल्या असतील तर त्या नोटिफाय शासनाला करणं असा कायदा होता. आणि त्या कायद्यानंतर मग डिपार्टमेंटचं खरं ओरिएंटेशन चालू झालं आणि 2015 आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग.
1: मग या विभागातर्फे युवा वर्गासाठी काही महत्वाचं
0: हो,
1: काही करता आहे
0: आता
1: का?
0: मी थोडं कामाकडे येतो. आता डिपार्टमेंटकडून काय काय कामं चालतात, तर पहिले महत्वाचं म्हणजे चालतं ते कौशल्य विकासाचं. कौशल्य विकासाच्या वेगवेगळ्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत, राज्य पुरस्कृत योजना आहेत, जिल्हा नियोजनच्या DPDC ज्याला आपण म्हणतो जिल्हा नियोजन समिती यांच्या ज्या कौशल्य कार्यक्रम आहेत त्यांच्या योजना त्या राबवल्या जातात, त्याचं इम्प्लिमेंटेशन जिल्हा लेवलला ऑफिसमार्फत केलं जातं. त्यानंतर आहे रोजगार मेळावा, पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, ही एक डिपार्टमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे की ज्याच्यामध्ये रोजगार मेळावे कंडक्ट केले जातात डिपार्टमेंटकडून. उद्योग आस्थापना आणि विद्यार्थी ह्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणायचं काम हे शासन हे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करतं, त्यांना एकाच प्लॅटफॉर्म आणायचं. कारण जे डिपार्टमेंटचं आमचं जे महास्वयं पोर्टल आहे त्याच्यावर रिक्त पदांची जे नोटिफाय केले जातात, रिक्त पदं आहेत किती त्यांचे कर्मचारी काम करत आहेत, आणि विद्यार्थ्यांची सुद्धा नोंदणी असते बेरोजगार विद्यार्थ्यांची की त्यांना कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज तिथं आहेत अवेलेबल, तर त्या तिथं पोर्टल थ्रू सुद्धा ते अप्लाय करू शकतात. आणि त्याचाच ऑनलाईनचं माध्यम हे झालं, तर ऑफलाईन माध्यम म्हणून आम्ही रोजगार मेळावा घेतो.
1: बर.
0: तिसरं एक महत्त्वाचं आहे की सेवा सोसायटी म्हणून जो एक आहे, की सेवा सोसायटी म्हणजे बेरोजगार युवकांच्या ज्या सेवा सोसायटी आहेत सहकारी सोसायटी, तर यांना काम वाटप सुद्धा केलं जातं.
1: बर बर बर.
0: म्हणजे जे शासनाच्या विविध विभागांची कामं असतात, म्हणजे PWDचं काही काम आहे, डेटा एंट्री ऑपरेटर काही पाहिजे आहेत किंवा काही चालक पाहिजे आहेत किंवा काही मल्टी स्किल टेक्निशियन पाहिजे आहेत, तर याचं काम वाटप आम्ही सेवा सोसायट्यांना करतो. तर त्यांना दरपत्रकं घेऊन त्यांचे हे एक काम आहे. त्यानंतर ER1 एम्प्लॉयमेंट रिटर्न्स भरून घेणे, सरकारी ऑफिसेस असतील 25 वरचे जे आस्थापन आहेत त्यांचे ER रिटर्न्स, म्हणजे एम्प्लॉयमेंट रिटर्न्स म्हणजे काय, तर सरकारला माहिती देणं रोजगाराची सद्यस्थिती, म्हणजे एखाद्या आस्थापनामध्ये किती काम करणारे कर्मचारी संख्या किती आहे,

54 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तसंच भ्रष्टाचारी 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मीरा भाईंदरमधील सुमारे 254 एकर शासकीय जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप राज्य सरकारवर आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सरकारनं प्रभावी भूमिका न घेतल्यानं सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या जमिनींचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देत राज्य शासनाच्या मालकीची मीरा भाईंदर इथली जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारनं कंबर कसली असून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की ही जमीन शासनाच्या मालकीची आहे, महसूल नोंदी बदलून सरकारी जमीन हडपण्याचे प्रयत्न आपण हाणून पाडू, असंही ते म्हणाले. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या देखील नागपूरसह भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. या दरम्यान विजांचा कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी नागपुरात काही वेळ ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर देखील ढगाळ वातावरण असून नागपूरसह अमरावती, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात 39.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कृष्णार इथं लग्न समारंभात दिवंगत नक्षल कमांडर मडावी हिडमा याच्यावरील गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 6 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमादरम्यान DJ वर संबंधित गाणं वाजवण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. देशविरोधी कृत्यांना प्रोत्साहन मिळेल असा आरोप ठेवत भारतीय न्यायसंहिता आणि मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून चिमुकल्यांना आनंदाचे क्षण देण्यात आले. अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षापासून थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी कार्यरत असून सुमारे 200 गरजू मुलांना निशुल्क उपचार आणि मदत पुरवत आहे. वाशिम इथं लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 अंतर्गत ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीची सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी म्हणून निवड करण्यात आली आहे. नवोदित ग्रामीण लेखकांच्या 14 कादंबऱ्यांमधून ही निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असं आहे. रानोबाचा माळ ही कादंबरी विस्थापित शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित असून ग्रामीण वास्तवाचं प्रभावी चित्रण करते. परीक्षकांनी कथानकाची गती, ग्रामीण बोली आणि जीवनानुभवांचं जिवंत चित्रण याचं विशेष कौतुक केलंय.
नागपूर जिल्ह्यातील धामणगाव इथं लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर प्रशासनानं तात्काळ मदत कार्य सुरू केल्यानं गावकरी पुन्हा सावरत असल्याचं सरपंच वैशाली चौधरी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल गावाला भेट देत मदत कार्याचा आढावा घेतला आणि विविध अडचणी तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले. बाधित कुटुंबांना किराणा, जनावरांसाठी चारा आणि

0: पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून काही ग्रामस्थांनी नव्या घरांच्या बांधकामालाही सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुव्यवस्था अबाधित राहावी तसंच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस विभागानं ठोस उपाययोजना कराव्या अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना दिल्या. चंद्रपूर शहरात गत 3-4 दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. शहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीनं वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या विनाअनुदानित विभागातील शिक्षकीय पदांमधील विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि संचालक पदांसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत 11 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठानं यासंदर्भात अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे. याशिवाय ऑनलाईन अर्जांची छापील प्रत तसंच शैक्षणिक अध्यापन आणि संशोधन पात्रतेचे 3 संच विद्यापीठाच्या फोर्ट परिसरातील आवक विभागात सादर करण्याची अंतिम मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती. मीरा भाईंदरमधील 254 एकर सरकारी जमीन बिल्डरला देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि आगामी काही तासात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. गीतरचना आहे दादा कोंडके यांची आणि संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

मुंबई, देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच

0: डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: त्यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झालाय. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजार मूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि

0: इसको देश में खतरा है, ये जानबूझ के कि बोला जाता है जो कि सच्चाई नहीं। उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है।
1: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली। पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं। भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय। महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे। 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला। या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्या विरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर

0: होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि

0: शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
1: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं, कार्व्हर लिहिलं, तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय, याची मला काहीही कल्पना नाही. मी ते सांगत होते मुलांना. मुलांना गोष्टी रूपात तो कार्व्हर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा. त्यांना आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असंच आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया आपण. तर असं ते होत होत एक ती वही भरली. तेव्हा ती मी एका ज्या BEd प्रोफेसरने त्यांनी बघितली शिक्षकाने आणि ते म्हणाले किती छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही ही थोडक्यात लिहिलंय, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले. तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं. पुन्हा लिहिलं मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आहेत किंवा एकच एक पिकलं नुकसान, त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले. म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते कशाच्या स्वरूपात येतंय, का ते निबंधासारखं होतंय, कोरडं होतंय, याचा एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे. काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय वाटतं की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं, तेव्हा जे आमच्या त्या BEd शिक्षकांनी ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया. आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका BEd विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं जे माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररीन होते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळ, तरी सुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून. मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती, पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन जे मी वाढवत गेले, लिहित गेले, त्याचं कुठेतरी ते जे होतं म्हणजे तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा, ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं.

0: बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा, आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो, असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्या वेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः, आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडंसं नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला, कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असा किंवा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेडे दोघंही नवरा बायको, ते हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक विकायच्या रस्त्यावर बसायचे, आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे जॉर्ज डब्ल्यू कारवरचे चरित्र छोटस मिळालं, तर ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे, ती एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे, तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो, मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार आहेत याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो, त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही, किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं, आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही, तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली, तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावंच आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं, की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडणं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाटत असताना असे संदर्भ लागत गेले, आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात कसतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही, हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल असं वागत असेल तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा, म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही, तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाढली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असल्यामुळे. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माझ आहे चुकीचा पण

0: वापर पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो. तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. पण कारवटची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे, तर ही भेट ही अशी होती.
1: मीनाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले, तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये, तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडलेत, ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते. विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते. आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडास कडर जरी परदेशी होतील तिने अख्खा आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे, जी त्यांची वृत्ती आहे, ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज मॅग्नर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असताना ही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते, स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठले आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरवून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय, ते कुठेही ते लागू पडेल असं नाही. मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल, पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कडरचं लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेलेले म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीच्या एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले।

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. तसंच 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवर हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजत आहे.

0: सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार 9 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राष्ट्रसंतांचे सुविचार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम निर्माण कलेचं महत्व पटवून देताना सांगतात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपुले ग्रामची करावे गोजीरे, शहराहुनी हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी, हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी. मंडळी, आताच आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्वरचित ग्रामगीत ऐकलीत. आता वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रस्तुतीकडे. ऐकूया कृषी माल निर्यात संधी ह्याविषयी तज्ज्ञ प्रवीण वानखडे यांनी दिलेली माहिती त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी माल निर्यात संधी या विषयाची माहिती आज आपण जाणून घेणार आहात आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे अध्यक्ष इफिक्की आणि प्रोप्रायटर युनिव्हर्स एक्सपोर्ट्स इथले प्रवीण चांगदेवराव वानखडे सर. सर, आजच्या या आपल्या कार्यक्रमात नागपूर आकाशवाणी तर्फे आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद सर.
0: सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की कृषी उत्पादनांची निर्यात म्हणजे काय?
1: कृषी उत्पादनांची निर्यात म्हणजे देशात उत्पादित होणारा शेतीमाल, जसे की फळे, भाजीपाला, धान्य, मसाले इत्यादी परदेशात बाजारपेठात विक्रीसाठी पाठवणे, त्याला आपण कृषी उत्पादनाची निर्यात असे म्हणतो.
0: सर, मग आजच्या काळात कृषी निर्यातीच्या संधी का वाढत आहेत?
1: कारण जागतिक पातळीवर भारतीय अन्नपदार्थाची वाढती मागणी आणि सेंद्रिय उत्पादनांचा ट्रेंड आणि ई कॉमर्स या आणि सरकारी प्रोत्साहन यामुळे निर्यातीची संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
0: अच्छा प्रवीण सर, मग भारतातील कोणती कृषी उत्पादनं निर्यातीसाठी अधिक प्रसिद्ध आहेत?
1: जसे की बासमती तांदूळ, मसाले, हळद, मिरची, आंबा, द्राक्षे, संत्री, चहा, कॉफी, कापूस, डाळी, इतर व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट. मोठ्या प्रमाणात बचत गट यांनी तयार केलेले गावातील छोट्या मोठ्या प्रोडक्टचे, त्याला वाळून सुकवलेले, ड्राय केलेले, पावडर बनवलेले हे प्रोडक्ट बाहेर देशात याची मागणी खूप वाढत आहे.
0: अच्छा, मग या कृषी उत्पादनांची निर्यात केल्यामुळे शेतकऱ्यांना काय आणि कसा फायदा होतो?
1: शेतकऱ्यांना याचा जास्त दर मिळतो आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून विकत घेतल्या जाते. जसं की शेतकरी जेव्हा एखादा माल बाजारात नेतो तेव्हा त्याला माहीत नाही राहत रेट किती राहते, तर एक्सपोर्ट जेव्हा होतो तर एक्सपोर्टर त्याच्या शेतावर येऊन पूर्णच्या पूर्ण शेत विकत घेऊ शकतो आणि पूर्णपणे पैसे देऊन त्याला ज्या दिवसाचा रेट आहे त्या दिवसाचा रेट देतो आणि त्याचे ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च वाढतो, त्यामुळे त्याचं उत्पन्नामध्ये वाढ होते आणि बाजार पेठेत विस्तारित होते आणि शेती अधिक नफा देणारी बनते.
0: अच्छा प्रवीण सर, मग कृषी निर्यात करताना आपल्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं?
1: शेतकऱ्यांनी गुणवत्ता राखणे, जसे की योग्य पॅकेजिंग आणि सर्टिफिकेशन, सेंद्रिय सर्टिफिकेशन करणे, प्रमाणपत्रे, लॉजिस्टिक्स, इतर भाड्याचा खर्च, आंतरराष्ट्रीयचे नियम आणि बाजारपेठेची माहिती याचा अभाव असणे, ह्या सर्व शेतकऱ्यांना अडचणी येतात.

0: ट्रेनिंग उपलब्ध असून सुद्धा ते ट्रेनिंग अटेंड केले त्यांनी, तर त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा, तर सर मग सरकार कृषी निर्यातीसाठी कशी मदत करते आहे?
0: सरकार विविध योजना, प्रशिक्षण, सबसिडी शेतकऱ्यांना, निर्यातदारांना देते आणि या माध्यमातून अपेडा, ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यासारख्या संस्थांमार्फत

0: यासारख्या संस्थांमार्फत मार्गदर्शन करणे आणि विविध प्रदर्शन एक्झिबिशन मोठ्या प्रमाणात अरेंज करणे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आणि तिथे शेतकऱ्यांची एफपीओ तिथले डायरेक्टर यांची आणि बाहेर देशातील बायरची खरेदीदार आणि विक्रेती संमेलन करते आणि त्या माध्यमातून निर्यातदारांना व शेतकऱ्यांना फायदा होतो.
1: प्रवीण सर, मग निर्यातीमध्ये गुणवत्ता आणि प्रमाणपत्राचं महत्त्व काय आहे?
0: कारण आंतरराष्ट्रीय बाजारात टिकवण्यासाठी गुणवत्ता आणि प्रमाणपत्रे जसे की ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, गॅप म्हणजे गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, ISO या इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे बाहेर देशातील खरेदीदार यांचा विश्वास आणि मागणी वाढते.
1: सर, मग लहान शेतकरी निर्यात क्षेत्रात कसे सहभागी होऊ शकतात?
0: लहान शेतकऱ्यांनी जर फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपन्या मध्ये जर सहभागी झाले किंवा मग फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या सरकारी ज्या स्कीम आहेत या अंतर्गत छोटे छोटे शेतकरींचा एक 25 किंवा 150-200 शेतकऱ्यांचा समूह म्हणून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायला पाहिजे किंवा सहकारी पद्धतीने काम करून त्यामध्ये व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन आणि निर्यातदारांशी जोडून लहान शेतकरी यांचा सगळ्यांचा माल हा एकत्रित ठेवून त्यामध्ये एक ॲग्रिगेशन सेंटर त्यांनी ठेवायला पाहिजे आणि सगळ्यांचे वेगवेगळ्या क्रॉपनुसार पिकानुसार त्याची व्यवस्थित साठवणूक करून ते निर्यातदाराला विकता येते. त्या माध्यमातून आपण लहान शेतकऱ्यांना डायरेक्ट निर्यातीमध्ये सहभागी होऊ शकतात.
1: सर, मग इफिक्की म्हणजे काय?
0: इफिक्की म्हणजे एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. या माध्यमातून आपण हे जे चेंबर आहे हे खास करून आपण शेतकरी आणि निर्यातदार यांच्यासाठी हे बनवलेलं आहे आणि हे चेंबर बनवण्याचं हेच कारण आहे. मी जवळपास 15-20 कंट्रीमध्ये गेलो आणि तिथले जे चेंबर्स आहेत त्यांच्या चेंबरमध्ये जे मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, ते बायर्स आहेत, खरेदीदार आहेत. मग ते कॉन्टॅक्ट करतात भारतातील चेंबरला. तर भारतातील असे फार्मरचं चेंबर कुठंच नव्हतं. तर या इफिक्कीची आपण स्थापना केली. यामध्ये आपण जवळपास 150-200 वर शेतकऱ्यांना जोडले. फार्मर प्रोड्युसर कंपनी 20-25 फार्मर प्रोड्युसर कंपनीला जोडतो आणि नवीन एंटरप्रेन्युअर्स, एक्सपोर्टर्स. काय होतं की सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवतात पण त्यांचे लाखो पद्धतीनं लाखो रुपयांचं नुकसान होते आणि त्यानंतर ते माझ्याकडे येतात. त्यांना प्रॅक्टिकल शिकवल्या नाही जात, थिअरॉटिकली शिकवल्या जाते. मग त्यासाठीच आपण ई फिक्कीची स्थापना केली जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पूर्णपणे सांगून निर्यात कशी होते, इम्पोर्ट कसा होतो, आयात आणि निर्यात या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवून ई फिक्कीतून व्यवस्थित त्यांना फायदा आपण पोहोचवतो.
1: अच्छा, इफिक्की चेंबरच्या माध्यमातून कृषी निर्यातीसाठी कोणते उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात?
0: आपण यामध्ये बायर सेलर मीट अरेंज करतो म्हणजे खरेदीदार विक्री संमेलन. यावर्षी आपण केनियामधील 2 केनियाचे खरेदीदार नागपूरला आपण त्यांना बोलावले, रवी भवनला. त्यांना आपण शेतकरी आणि निर्यातदार यांच्या समोर त्यांना आपण त्यांची मागणी आपण ठेवायला लावली. त्या माध्यमातून यामध्ये डायरेक्ट ग्लोबल मार्केट, लोकल मार्केट टू ग्लोबल मार्केट त्यांना मिळते. तर या अशा पद्धतीने आपण ई फिक्कीचा संवाद इंटरनॅशनल बायर टू फार्मर आणि त्याच माध्यमातून आपण त्यांना भंडारा येथील शेतीवर सुद्धा घेऊन गेलो. नंतर कृषी आत्मा आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून आपण वायगावची हळद या फार्मर सुद्धा घेऊन गेलो. जेव्हा त्यांना तिथं नेलं तर त्या हळदीचं आणि राईसचं, तांदुळाचं महत्व आपण त्यांना पटवून दिलं. त्यानंतर त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली. तर या पद्धतीनं आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल काम हे ई फिक्कीच्या माध्यमातून करतो.
1: मग ई फिक्की आणि तुमच्या कंपनीच्या सहकार्यामुळे नवीन बाजारपेठा कशा काय मिळाल्यात?
0: यामध्ये आम्ही दिल्लीमध्ये होणारा वर्ल्ड फूड इंडिया हे मोठ्या प्रमाणात म्हणजे भारतातील सगळ्यात मोठं एक्झिबिशन्स आहे. तिथं आपण एक मोठा पॅव्हिलियन घेतो. मागच्या वर्षीसुद्धा आपण 72 स्क्वेअर मीटर पॅव्हिलियन घेतला. त्यामध्ये जे आपले मेंबर्स आहेत, शेतकरी आहेत, निर्यातदार आहेत, त्यांना आपण तिथं स्टॉल त्यांना देतो आणि त्यांची उत्पादने हे बायरला दाखवतो. मग तिथं एक लॉन्ज राहतो बायर सेलर मीटचा. तर तिथं बायर येतो आणि त्यांना त्यांच्या प्रोडक्टबद्दल विचारपूस करतो. ते केल्यानंतर आम्ही त्यांना बायरसोबत कसं बोलायचं, कशी डील करायची, पॅकेजिंग कशी ठेवायची ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो आणि या माध्यमातून त्यांची बरीच एक्सपोर्टच्या ऑर्डर त्यांना मिळाल्या आणि डील झालेल्या आहेत.
1: अच्छा, इफिक्कीचा कृषी निर्यातीतील महत्त्वाचा उपक्रम कोणता आहे?
0: महत्त्वाचे उपक्रम म्हणजे पहिला उपक्रम असा की आपण महाऑरेंज कृषी डिपार्टमेंट

0: आत्मा नागपूर, कृषी डिपार्टमेंट आत्मा वर्धा यांच्या सहयोगाने आणि जिल्हा उद्योग केंद्र व मॅग्नेट आणि महाराष्ट्र कृषी मंडळ यांच्या माध्यमातून आपण कारंजा घाटगे येथून पहिल्यांदा संत्रा पाठवला आहे 40 फुटामध्ये आणि तो म्हणजे कंटेनर कारंजा घाटगे येथून येऊन ते डायरेक्ट आपण मुंबईला आणि मुंबईवरून दुबईला पाठवलं. त्यामधील सगळ्यात पहिला हिस्टॉरिकल मोमेंट हा की आपण तिथं अल मदिना हे जे मॉल आहे तेथील 31 आउटलेटमध्ये आपला जो संत्रा आहे हा तिथं प्रमोशन केला आणि मोठ्या प्रमाणात त्यामध्ये लोकांची मागणीसुद्धा वाढली. त्यानंतर मिरचीसुद्धा आपण इथून एक्सपोर्ट केली ई फिक्कीच्या माध्यमातून. त्यानंतर जी आय वायगाव टर्मरिक जी भौगोलिक नामांकन प्राप्त आहे, आतापर्यंत एक्सपोर्ट झालेली नव्हती, ई फिक्कीच्या माध्यमातून आपण इतर गव्हर्नमेंट सरकारी लोकांना भेटून आत्मा आणि कृषी डिपार्टमेंट जिल्हा उद्योग केंद्र यांना भेटून आणि कलेक्टर वर्धा यांच्या माध्यमातून आपण फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री आपण एक्सपोर्ट केली.
1: अच्छा, भविष्यात कृषी निर्यात क्षेत्रात तुमची कंपनी आणि ई फिक्की कोणती उद्दिष्टे साध्य करू इच्छितात?
0: भविष्यात आम्ही अधिकाधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रवेश, मूल्यवर्धित कृषी उत्पादनांचा विकास आणि शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणी करून देण्याचं उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि ई फिक्कीसोबत मिळून आम्ही भारताला कृषी निर्यात क्षेत्रात अग्रगण्य बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट आणि जी आय जिओग्राफिकल इंडिकेशन भौगोलिक नामांकन आणि आपल्या विदर्भात महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभर जे युनिक क्रॉप्स आहेत, वेगवेगळे बरेच आपल्याकडे असे काही क्रॉप्स आहेत ज्यांची मागणी खूप आहे पण त्यांचं पॅकेजिंग नाही, तर आपण त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग, पॅकेजिंगची ट्रेनिंग आणि इतर गोष्टी सगळं शिकवून आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, निर्यातदारांना कसा फायदा होईल ह्या गोष्टींचा विचार करून आपण आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रदर्शनी घेऊन तिथं खरेदीदार विक्रेती संमेलन घडून मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करून दाखवू.
1: अच्छा, कृषी निर्यातीचं भवितव्य कसं काय आहे?
0: कृषी निर्यातीचं भवितव्य अगदी उज्ज्वल आहे. ज्या प्रमाणात आता ग्लोबल लोकल टू ग्लोबल होत आहे त्याच प्रमाणात कुठली पण गोष्ट आपण बाहेर देशात आपण पाठवू शकतो आणि भारताच्या आपल्या भारतामध्ये जे काही प्रोडक्ट आहेत हे बाहेर देशामध्ये मोठे मोठे आउटलेट आणि मॉल्स ओपन करत आहेत तर तिथं आपले लोकल प्रोडक्टसुद्धा जात आहेत, तर याचं भविष्यात खूप मोठं भवितव्य आहे असं मला वाटते.
1: प्रवीण सर, मग कृषी माल निर्यात याविषयी शेतकरी आणि युवकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: यामध्ये जे आताची नवीन टेक्नॉलॉजी आहे हे पूर्णपणे शेतकऱ्यांनी आणि युवा उद्योजकात यांनी वापरायला पाहिजे. त्यामध्ये नवीन उपक्रमे आणि त्या माध्यमातून ई कॉमर्सचा जास्त उपयोग करायला पाहिजे आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीवर जास्त भर द्यायला पाहिजे आणि नवीन नवीन आउटलेट्स काढून बाहेर देशामध्ये जाऊन तिथले प्रदर्शनी अटेंड करून त्या देशांमध्ये कुठली अडचण आहे, त्यांना कुठली रिक्वायरमेंट आहे हे सगळं माहिती केल्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती घेऊन मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आणि नवीन उद्योजकांना शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो.
1: कृषी माल निर्यात संधी याविषयी प्रवीण वानखडे सर आपण खरंच खूप छान माहिती दिली. नक्कीच आमचे कास्तकर बंधू या माहितीचा उपयोग करतील. वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद सर.
1: कास्तकर बंधूंनो, आताच आपण कृषी माल निर्यात संधी या विषयी तज्ज्ञ प्रवीण वानखडे यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, यानंतर आता ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

0: बन्या बापू या चित्रपटातलं हे गीत होतं. या गीताची आवड कळवली होती गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेडहून गणेशराव लांडगे, विमलाताई लांडगे, अलका लांडगे, विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे, ढांकी तालुका उमरखेडहून श्रीकांत डांगे, करुणा डांगे आणि ओंकार अंजली डांगे यांनी. यानंतर आता ऐकूया उष्माघात आव्हान हे निवेदन. श्रोते हो नमस्कार. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात ही गंभीर आरोग्य समस्या ठरू शकते, त्यामुळे काही साध्या पण महत्वाच्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. दुपारच्या कडक उन्हात विशेषतः सकाळी 11 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जाणं अत्यावश्यक असेल तर डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैलसर आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका, पुरेसं पाणी प्या. तसंच लिंबू पाणी, ताक, ORS किंवा इतर द्रव पदार्थांचं सेवन करत राहा. तहान लागण्याची वाट पाहू नका. संतुलित आणि हलका आहार घ्या. तळलेलं, मसालेदार आणि जड पदार्थ टाळा. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्या, कारण त्यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. घरात हवेशीर वातावरण ठेवा आणि शक्यतो थंड ठिकाणी राहा. जर चक्कर येणं, डोकं दुखणं, मळमळ, जास्त घाम येणं किंवा शरीराचं तापमान वाढणं अशी लक्षणे दिसली तर त्वरित सावलीत जा, पाणी प्या आणि वैद्यकीय मदत घ्या. यासोबतच जनावरांसाठी आणि पक्ष्यांसाठी सुद्धा घराबाहेर, अंगणात किंवा छतावर पाण्याची सोय करा. उन्हाळ्यात सजग रहा, सुरक्षित रहा आणि इतरांनाही जागरूक करा. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. धन्यवाद. कास्तकार बंधूंनो, आताच आपण उष्माघात आव्हान हे निवेदन ऐकलं. मंडळी आता वळूया पुढल्या प्रस्तुतीकडे. ऐकूया विकासाची वाटचाल ह्या मालिकेत प्रगत शेतकरी विजय इंगळे, मुक्काम नायगाव, जिल्हा बुलढाणा यांचे शेतीचे अनुभव त्यांच्या या मुलाखतीतून. नमस्कार, आपलं पूर्ण नाव सांगा.
1: माझं नाव विजय बाळकृष्ण इंगळे, राहणार नायगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा.
0: अच्छा, आपल्याकडे शेती किती एकर आहे?
1: माझ्या इकडे 11 एकर शेती आहे आणि त्या शेतीमध्ये मी एक जवळजवळ 15-16 17 नर्सरी टाकलेली आहे.
0: ही जी शेती आहे ती वडिलोपार्जित शेती आहे का तुमची?

0: वडिलोपार्जी.
1: वडिलोपार्जी शेती आहे.
0: आणि मुख्य पीक म्हणून काय घेता तुम्ही मग?
1: मुख्य पीक तर तसं नाही आहे, मुख्य जो शेतीवरला व्यवसाय आहे तो नर्सरी म्हणून आहे.
0: नर्सरी आहे. अच्छा.
1: हा, भाजीपाला, फळ झाडं, फुल झाडं आणि शो प्लांट.
0: अच्छा. आता
1: आपण नर्सरीमध्ये ठेवतो.
0: तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय?
1: शिक्षण 12वी.
0: 12वी.
1: त्यानंतर मी MCVCला 12वी मध्ये होतो. त्यानंतर मी मोटर रिवाइंडिंग, काही इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि त्याच्यानंतर मी दुग्ध व्यवसाय केला.
0: अच्छा.
1: मग त्याच्यामध्ये काही परवड्यासारखं दिसलं नाही तसं, म्हणून मी या नर्सरी व्यवसायाकडे वळलो.
0: अच्छा.
1: आणि मी थोडा अभ्यास केला, पूर्ण याच्यामध्ये महाराष्ट्रात फिरलो.
0: तर एक सांगा, तुमच्याकडे शेती पहिलेपासूनच होती, तर मग आता या शेती जो पारंपरिक व्यवसाय याच्याकडून शेतीमध्ये नर्सरी व्यवसाय कसा करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे यासाठी तुम्हाला मार्गदर्शन आणि तुम्ही कसे काय व्हायला याबद्दल सांगा.
1: शेती परवडत नव्हती. सर्वच पिकं आपण जे घेत होतो, कापूस, सोयाबीन, याच्यामध्ये काहीच परवडत नव्हतं.
0: अच्छा.
1: पण मला थोडस डोक्यात कल्पना आली की नाही, आपण दुसरा व्यवसाय कोणता तरी चालू करा. पण मग व्यवसाय करायचा तर कोणताही व्यवसाय चालू करताना त्याला भांडवलाची गरज असते.
0: बरोबर.
1: आणि दुसरी गोष्ट, जागेची गरज असते. मी असा विचार केला की म्हटलं, आपल्याच इथं जर आपण कमी भांडवलामध्ये जर कोणता व्यवसाय चालू करत असू तर तो आपण निवडला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्या हिशोबानं मी थोडा सर्च केला आणि त्या हिशोबानं मी नर्सरी या व्यवसायाकडे वळलो.
0: अच्छा. मग यात मार्गदर्शन वगैरे घेतलंय का तुम्ही? काही प्रशिक्षण घेतलं का तुम्ही, त्याबद्दल थोडं सांगा.
1: प्रशिक्षण तर नाही, मी अभ्यासच. मी म्हणजे जवळजवळ माझ्या मते 80% माझ्या मते सर्व मी हॅन्डल करतो आणि 20% मी अदर ठिकाणी जे काही पाहतो वगैरे ते उपयोगात आणतो.
0: अच्छा. तर तुम्ही कुठे कुठे आपलं तुम्ही भेटी दिल्यात याच्यासाठी, काय काय केलं थोडं सांगा तुमच्या या प्रवासाबद्दल.
1: सर, माझी परिस्थिती अगोदर 2016-17 मध्ये पाहिजे तशी जेमतेम नव्हती. पण मग मी थोडस एक शेतकरी बचत गट स्थापन केला.
0: अच्छा.
1: आणि त्यातून थोडस काही व्याजाने पैसे काढून थोडस मी थोडस फिरायला सुरुवात केली बाहेर, म्हणजे महाराष्ट्रातच जे प्रदर्शन असतात त्याच्यामध्ये थोडं फिरायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला थोडस त्यातलं ज्ञान आलं. त्यानंतर मी काही नर्सरी व्यवसायात वळण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा.
1: आणि त्यातूनच थोडा थोडा अभ्यास करत मी सर्व शिकवत गेलो. हे.
0: अच्छा. तर मग आता तुमच्या या शेतीमध्ये काय काय आहे
1: सध्या? आता एक 5 एकरावर नर्सरी आहे. बाकीचा काही ऊस आहे, पपई आहे, काही मदर प्लांट आहेत, आंबा, पेरू, लिंबू, सीताफळ, याचे पूर्ण असे मदर प्लांट आहेत.
0: अच्छा. अच्छा. आणि मग तुम्ही आणखी सांगितलं नर्सरी प्लांट तुमच्याकडे आहे, बरोबर? तर याच्यासाठी काही अनुदान वगैरे किंवा शासकीय योजनांचा लाभ वगैरे घेतलाय का? ते घेतलं असेल तर त्याबद्दल सांगा.
1: नर्सरीला शेडनेट साठी घेतला होता आपण, एक 20 गुंठ्याचं शेडनेट घेतलं होतं. त्याच्यासाठी घेतला होता, एक त्याचं अनुदान घेतलं होतं. बाकीच कशालाच नाही आहे, बाकी सर्व मग घरूनच करावं लागलं.
0: अच्छा. तुमच्याकडे मग मजूर वर्ग काम करतात का?
1: हो, एक 10-12 मजूर असतात परमनंटली. आणि जे काही एक्स्ट्रा लागत असतात ते मग बाहेरून असे काम पाहून त्यांना बोलावं लागतं.
0: अच्छा. आता पाण्याची व्यवस्था कशी आहे तुमच्याकडे?
1: 2 विहिरी आहेत, पाणी भरपूर आहे.
0: तर पाणी कशा पद्धतीने देता तुमच्या या नर्सरीला?
1: रोपांना एक नळी असते, नळी आणि त्याला शॉवर राहते.
0: अच्छा.
1: शॉवरने पाणी दिले जाते सर्व रोपांना.
0: सोबत मग खत म्हणून काय वापरता तुम्ही?
1: खत वॉटर सोलेबल खत राहतात. शक्यतो जास्त तर काही खताचा उपयोग होत नाही. जैविक मध्ये जास्त आपण वापर करतो सध्या.
0: तर जैविक साठी मग तुमच्याकडे काही पशुधन वगैरे आहे का?
1: शेणखत वगैरे राहते, त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया केली जाते. ट्रायकोडर्मा, एजोटोबॅक्टर, PSB वगैरे ते वापर.
0: जे काही कृषी केंद्रे असतात यांना तुम्ही काही भेट वगैरे देता का, किंवा तिथले तज्ञ वगैरे भेट देतात का तुमच्या नर्सरीला?
1: हो, इथं पूर्ण जिल्ह्याचे बऱ्याचशा मीटिंग होतात कृषी विभागाच्या.
0: अच्छा.
1: आणि मी पण PKV किंवा राहुरी कृषी PKV अकोला किंवा राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी यांना सर्व भेटी देत असतो 1-3 वर्षातून.
0: अच्छा. तर तुमच्याकडे तुम्ही मग मार्गदर्शन पर काही कार्यक्रम घेत असता का, किंवा तुम्ही कुठे जाता का मार्गदर्शन करण्यासाठी?
1: नाही, असा अभ्यास दौराच असते, बाकी तर काही असं मार्गदर्शन नसते कोणाचं.
0: अच्छा. तर आता एक सांगा, तुमच्याकडे मग जे काही उत्पादन होतं ते काय होतं, कसं होतं, त्याबद्दल थोडं सांगा.

0: म्हणजे आपण भाजीपाला रोप जास्त प्रमाणात राहतात, वांगे, मिरची, टोमॅटो,
1: अच्छा,
0: पपई, शेवगा, हे जे फळ राहतात हे जास्त प्रमाणात राहतात, आणि फळझाड राहतात त्याच्यामध्ये आणखी आंबा, पेरू, लिंबू, सीताफळ.
1: अच्छा, मग याच्यासाठी जे वाणांची निवड वगैरे आहे किंवा बियाण्यांची निवड आहे ही कशी काय करता?
0: बियाणांची भाजीपाल्यामध्ये जे बियाणं राहते हे तर अलग अलग कंपन्यांचं राहते, म्हणजे नामांकित कंपन्या राहतात त्यांचं बियाणं राहते, आणि फ्रूटमध्ये जे आहे त्याचे मदर प्लांट आहेत त्याच्यापासून आपण रोपं आणि कलमा बनवतो.
1: अच्छा, तुमच्याकडे शेती गट ही आहे असं तुम्ही सांगितलं?
0: हो, शेतकरी बचत गट.
1: शेतकरी बचत गट, तर किती शेतकरी तुमच्या सोबत जोडलेले आहेत? मग
0: हे 10 शेतकरी आहे आम्ही.
1: 10 शेतकरी. मग तुम्ही तुमचा जो हा जो माल आहे जो तुम्ही उत्पादन घेता, तर यातला तुम्ही तुमच्या नर्सरीतूनच सेल आउट करता की काही दुसरीकडे त्याची विक्री आयात निर्यात वगैरे करता तुम्ही?
0: नाही, नर्सरीतूनच जाते सर्व.
1: हा,
0: काही नर्सरीच्या गाड्या आहेत, पोच जे शेतकऱ्यांचा जे लागतात रोपं ते सर्व आपण शेतकऱ्यांना पोच देतो.
1: अच्छा, तर काही शेतामध्ये काही कृषी प्रदर्शनी वगैरे मध्ये तुम्ही जात असता?
0: हो, कृषी प्रदर्शनी भरपूर राहतात. कृषी प्रदर्शनी जळगाव, खान्देश, अकोला, पीकेवी, इकडे पुण्याला पण स्टॉल लावला होता किसानला.
1: याच्यासोबत आणखी तुम्हाला काही पुरस्कार प्राप्त वगैरे झालेले आहेत का?
0: हो, त्याच्यासोबत अजून बरेचसे पुरस्कार आहेत. पंचायत समितीचे पुरस्कार आहेत, बरेच मिळालेले आहेत. काही जिल्हाबाई जिजाऊ जिजामाता पुरस्कार मिळालेला आहे.
1: तर तुमच्या या व्यवसायात तुम्हाला घरच्यांची कशी मदत होते?
0: घरच्यांची भरपूर मदत होते, म्हणजे माझी पत्नी जी आहे ती माझ्यासोबत काम करत राहते, म्हणजे जे हँडल जे मेंटेनन्स आहे ते पाहत राहते. लेडीज किंवा आणखी काही कामांचं जे काही कामं करायची आहेत ते, आणि मुलगा जो आहे तो 12वीला होता यावर्षी, आताच परीक्षा झाली त्याची. मुलगी जी आहे ती MBA करून राहिली पुण्याला.
1: अच्छा, छान छान. सर मग आता एक सांगा, तुम्हाला तुमचा खर्च वजा करता किंवा मग तुम्ही जे काही शेडची निर्मिती केली आणि आता स्वतः स्वखर्चातून करता, तर हा खर्च वजा करता तुम्हाला काय नफा मिळून जातो याच्यातून?
0: नफ्याचं तसं जर पाहिलं तर आता नफा याच्यामध्ये आपण सध्याचा काही हिशोबच नाही धरत, कारण ते कसं आहे आता दरवर्षी वाढ होऊन राहिली, त्या हिशोबानं एक असा काही स्टेबल नफा नाही याच्यामध्ये. दरवर्षी वाढ होऊन राहिली त्याच्यामध्ये, कधी समजा एक जवळजवळ एक समजा 30-35 लाखाच्या पुढे वार्षिक उलाढाल होते नफ्यामध्ये.
1: अच्छा, तर मग हे जे तुम्ही आता आगळी वेगळी शेती, म्हणजेच की तुम्ही नर्सरी लावली तुमच्या शेतीमध्ये आणि तुम्ही समोर वाढतायत, तर यावरून तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: शेतकरी बांधवांना हेच सांगतो, शेती जे आपण करून राहिलो याच्यात आपण थोडा अभ्यास करायला पाहिजे की आपण याच्यात समाधानी आहे किंवा नाहीये. जर समाधानी असाल तर काही हरकत नाही शेती करायला, पर नसाल तर तुम्ही ज्या मार्गाने चालत असाल तर ते तो मार्ग तुमच्या मुलाला त्या मार्गावर चालू देऊ नका. त्यांना थोडा वेगळा मार्ग द्या की जेणेकरून त्यांची प्रगती होईल. नाही तर जे आपले आबा जे करत होते ते बाबा करून राहिले, बाबा करत होते ते मुलं करून राहिले, त्याच्यात प्रगती नाहीये.
1: बरोबर आहे. शेतीला व्यवसायाच्या स्वरूपात जर बघितलं आणि शेतमालाची काय डिमांड आहे, मार्केटची काय डिमांड आहे, याच्यानुसार जर शेतकऱ्याने चिकित्सक पद्धतीने आपल्या शेतीचा अभ्यास केला तर नक्कीच त्याला यश मिळू शकतं.
0: हो,
1: आणि सोबतच जसं तुम्ही सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, आज म्हणतात की शेती परवडण्यासारखी नाहीये, पण जर खरंच अभ्यास केला मार्केटची डिमांड काय आणि शेतकरी ते थेट ग्राहक, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मार्केटिंग जर चांगली केली तर नक्कीच याच्यात चांगलं यश मिळू शकतं.
0: मी पण शेतकरीच आहे, पण शेतकऱ्यांनी आपण काय करून राहिलो हे थोडं पाहायला पाहिजे.
1: बरोबर,
0: नाहीतर मग कसं होते की आपण करत राहायचं, फक्त ते दुसरा करते म्हणून आपण करत राहायचं, हे असंच चालू आहे शेतकऱ्यामध्ये. त्याच्यामुळे शेतकऱ्याची जास्त प्रगती होऊन नाही राहिली, त्या गोष्टीचा विचार करून नाही राहिले की बा आपली प्रगती कशात आहे. जर समजा तुमच्या 5 एकर शेती आहे तर तुम्ही त्यातली काही 2 एकर असं काही लावून पाहायचं किंवा नवीन प्रयोग की काही करून पाहायचं, दुसरीकडून काही थोडस सर्च करून थोडस करायला काही हरकत नाही.
1: बरोबर आहे, म्हणजे प्रयोगशील राहणं गरजेचं आहे.
0: हो, प्रत्येक म्हणजे व्यवसायात प्रयोगशील जर राहिलं प्रगती होतेच त्या व्यवसायामध्ये.
1: बरोबर. इंग्रजी, मग आता एक शेवटचा प्रश्न असा की तुमचं भविष्यात आणखी काय योजना आहेत?
0: भविष्यात तर आता नर्सरीच डेव्हलप करायची आहे, कारण नर्सरीचा स्कोप चांगला आहे नर्सरीला.
1: अच्छा, वाढवायचं आहे. तर खरंच खूप छान माहिती विजय इंग्रजी आपण आपल्या या

0: नर्सर व्यवसायाबद्दल दिली. नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: कास्तकार बंधूंनो, आताच आपण विकासाची वाटचाल या मालिकेत प्रगत शेतकरी विजय इंगळे, मुक्काम नायगाव, जिल्हा बुलढाणा यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. चला तर मंडळी, याचबरोबरचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्या रजा. नमस्कार, शुभरात्री.

0: राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के अनुसार आकाशवाणी के पास बड़े जनसमूह को सशक्त करने और उन्हें जागृत करने की अद्भुत शक्ति है। आकाशवाणी सभी को, विशेष रूप से ग्रामीणों को मदद और प्रेरणा प्रदान करती है। आकाशवाणी महाविपदा और युद्ध के दौरान निर्णायक भूमिका अदा करती है। बहुजनों को शिक्षा और मनोरंजन निष्पक्ष रूप से प्रदान करती आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण कर रही है। आकाशवाणी के सभी श्रोताओं को ढेरों शुभकामनाएं।
1: नव्या आशा, नव्या दिशा,
2: नवी क्षितिज, नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरूनी आकाश,
1: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
2: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
1: तर ऐकायला विसरू नका
4: युववाणी कार्यक्रम।
5: देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचं आहे, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांजधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csu.nagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
6: हे हाय प्रतीक्षा।
7: हाय।
6: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
7: अरे समीर, मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
6: काय सांगतेस,
7: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
6: क्या बात है।
7: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
6: हा पाहत आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
7: बिलकुल।
8: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती, भारत का बदलता आज।

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या

0: मोबाईल ऍप वर।
1: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा। त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
2: हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
3: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
2: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची
4: मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे। देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला। देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं। यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं। भाजपला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं। काँग्रेसचे 5, माकप, भाकप, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे। या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते। बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे। विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं व्हीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले। दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं। सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे। आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले। त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे। यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते। त्यात काहीही सापडलं नव्हतं, केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे। देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते।
5: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को, ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं। उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने

0: सबको बराबर दर्जा दिया है।
1: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली। पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत। दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील। कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे। महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे। रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे। पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे। इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे। इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे। यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे। संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे। यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे। नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते। भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे। विनेश 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे। आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून

0: क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हॉइस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया शाहीर विठ्ठल उमा आणि सहकारी यांच्या आवाजात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा.

बादशाह घाबरून गेला, त्यानं फाजल खानाला शिवाजीला पकडण्यासाठी पाठविले, परंतु कप्तान शिवबाला मारू पाहणाऱ्या अफजल खानालाही शिवाजी

लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा आपण ऐकलात. गायक कलाकार होते शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुमित्रा सावंत यांच्या आवाजात सुधाकर कुलकर्णी यांची रचना.

0: श्रोते हो, या बरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. त्यानंतर 9:30 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं आकर्षिता सिंह.